नमस्कार. 233 एक मीटर म्हळ्यारच 1287 किलो हर्ट्सांचेर आमी उलयतात. तेच बराबर 1278 किलो हर्ट्सांचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन एअर आनी आकाशवाणी पणजे. आयजवार शेनवार, भारतीय सौर दीस 10 श्रावण शके 1948 म्हळ्यारच 1 ऑगस्ट 2026. आता सकाळची बरोबर 5:56 आणि 2 सेकंद जातात. आयच्या आकाशवाणी केंद्राच्या प्रसारणातल्या कार्यावळीक आता आम्ही सुरुवात करतात. सुप्रभात.

0: सकाळच्या बरोबर सर्व्हर जाऊन 10 मिनिटं आणि 44 सेकंद जातात. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेवी चॅनल 233.1 मीटर मॅरेज 1287 किलोहर्ट्झांचेर. ऐकपणो सुरुवात करीत ह्या दिसाक आणि आईच्या ह्या मंगलमय संदेश जे आमका देवान दिल्ली असा. चलात ह्या दिसाची सुरुवात करताना आस्वाद घेऊया सुंदर अशा शब्दांच्या ह्या माळेचो, म्हणजेच सुंदर अशा सुविचाराचं जो आम्ही घेऊन येतात आमच्या विचार किरणातल्या.
1: लोकमान्य टिळक म्हणता आयुष्य हो कोरो चेक, ताजेर दिसता तितली रक्कम बरोवप मनशाच्या मनाचेर निंबून असता. मात ती बरयतना आशेच्या शाईन बरोवन हास्याच्या टीप कागदान टिपूंक मात येवंक जाय.

0: तर हशिलो एक सुंदरसो सुविचार. ह्या सुंदरशा शब्दांच्या माळेंतल्यान चलात चन्नामे दिसाची सुरवात केल्ली आसा. मुखार वतना होच दीस सारीत आर्गां दिवया. सुरवात करीत आयच्या दिसाक आमच्या परमेश्वराक जाणी आमची ही जीण रचल्या आनी आमचे जिणेंत सुख दूख अशे घटक भरल्यात. म्हणटकच चलात नमन करुया देवाक आणि अर्पित करीत आमची भक्ती त्याच्या पायांकडे आस्वाद घेऊया. तर एक वर्ष भक्तिगीतांचो आमचो आधार ह्या कार्यवळीतल्यान अर्पित करीत आमचो मोग देवाच्या पायांकडे. कार्यवळीत पहिले सुवातेर दिसाची सुरवात करताना नमन करुया बाप्पा गणपतीक आणि ऐकूया गुलशन कुमार हांणी गायिल्ली श्री गणेश वंदना आणि मागूया की आयचो हो दीस सगळ्यां खातीरूच मंगलमय वचचो.
1: Oh.

ऐसा वर देई हरी हे भक्तगीत तुम्ही ऐकतालय किशोरी आमोणकर ह्यांच्या आवाजातल्या. 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्सांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेई चॅनल. आणि महादेई चॅनलचेर तुम्ही आस्वाद घेतात तर एक वर्ष भक्तिगीतांचं आमचं आधार ह्या भक्तिगीतांच्या सुरांनी सजिल्ल्या कार्यवणीतल्यान. ऐकप्यानो, ल्हानपणात भूक लागल्या म्हणून सूर्यनारायणांक फळ म्हणून समजून तोंडांत घेवपी, तशेंच द्रोणागिरी पर्वत उचलून हाडपी, त्याचबरोबर रावणान जेन्ना अपहरण केल्लें तेन्ना माता सीतेक श्रीरामांचो निरोप दिवपी अशें म्हळ्यार श्री हनुमान, जांकां हनुमंत, बजरंगबली, आंजनेय, पवनपुत्र, वायुपुत्र आनी परम रामदूत म्हणून वळखतात. अशा देवा हनुमंताचो आयकपानो नांवाचो जागर करीत ऐकूया हरी ओम शरण हाणें गायिल्ले हे संकटमोचन हनुमानाष्टक आयच्या ह्या दिसा अर्पित करीत आमची भक्ती देवा हनुमानाच्या पांयाकडेन.

पवन सुत हनुमान की जय. आगपनो देवा हनुमानांग अर्पित केले हे भक्ती गीत तुम्ही ऐकले आणि मुखावले सुवातेर देवाक आर्गादी ताजी मायेची पाखर आमचेर अशीच उरची ताजे वेसांव आमच्या घराचेर आमच्या घराब्याचेर आमच्या भुरग्यांचेर आमच्या आवय बापायचेर तशेंच हेरांचेर उरचे हे मागत ऐकुया नेफी हाणी गायिल्ले देवाचे बेसांव सगळ्यांचेर मागत हे भक्ती गीत ते गायतात साईबेण माई.

खबरो तर उपरांत भावगीतांची कार्यावळ तुमकां आयकूंक मेळटली सांजेच्या 7 वरांचेर. 7:20 आयकूंक रावात कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो आणि उपरांत ही ह्यो खबरो सोंपल्या उपरांत 7:30 तुमकां आयकूंक मेळटली चावडेर ही कार्यावळ. आज चावडेर ह्या कार्यावळींत आयकात श्री केळबाय संगीत विद्यालय कुडणे आणि सादर केल्ले लोकसंगीत. रातच्या 8:15 दिस वीक इन पार्लमेंट झाल्या उपरांत 8:45 आयकात समाचार संध्या तर न्यूज एट 9 आसतली 9 वरांचेर. 9:15 स्पॉटलाईट ही कार्यावळ झाल्या उपरांत करंट अफेअर्स आयकात 9:30. संगीताची राष्ट्रीय कार्यावळ तुमकां आयकूंक मेळटली रातच्या 10 वरांचेर आणि उपरांत अकबेनो रातच्या बरोबर 11:10 आमी आमच्या म्हादई चॅनला वेल्यान तुमचो निरोप घेतली. तर ही आशिल्ली रुपरेषा आमच्या म्हादई चॅनलाचेर उतरावपी तरेकवारशा कार्यावळींची. तुम्ही ऐकतात 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादई चॅनल. आयकू पॅनो म्हादई चॅनलाचेर दर दिसा तुमच्या खातीर आमी घेऊन येतात तरेकवारश्यो कार्यावळी, खुबशे अशे संगीत आणि ह्या खेळांक तुम्ही ऐकताले ह्या कार्यावळींची रुपरेषा.

0: सकाळच्या बरोबर 7 वर जाऊन 7 मिनिटं आणि 8 सेकंद जातात. तुम्ही ऐकतात 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादई चॅनल आणि ऐकून म्हादई चॅनलाचेर ह्या खेळाक तुमकां सगळ्यांक माई मोगाचो म्हणपाचो वेळ जाल्लो आसा.
1: प्रभातम प्रभातम

एक ऑगस्ट दिनविशेष आयचो हो दीस आपले भितर कितल्योश्योच म्हत्वाच्यो अश्यो घडामोडी नोंद करता. एक ऑगस्ट हो दीस जागतीक वर्ल्ड वायड वेब डे म्हणून मनयतात. आयचो हो दीस पाळपाचे कारण म्हळ्यार आयचे दिसा पयलेच फावट WWW ची यशस्वी अशी चाचणी जाल्ली. 1979 वर्सा सन ह्या नावान वळखुपी युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्युक्लियर रिसर्च हे संस्थेक काम करपी टीम बर्नर्स ली हांच्या विचारान आयच्या ह्या WWW चो सोद लागलो. एका संगणकातली म्हायती दुसऱ्या संगणकांत धाडपाचे काम ह्या तरणाट्याचेर आशिल्ले. हातूंत खुबसो वेळ वतालो आनी तकलेक बरोच ताण पडटालो. म्हणटकच एकाच जाग्यार सगळी म्हायती मेळची ह्या विवंचनेन हाचेर खोलायेन विचार करपी हो तरणाटो टीम बर्नर्स ली हांणी इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट अ प्रपोजल नावाचे एक संशोधन पत्रकच जल्माक घाले. हातूनच जल्म जालो वेब पेज ब्रावझरचो आनी फाटोफाट WWW म्हळ्यारच वर्ल्ड वायड वेबचो. आयचे हे दिसा ताची यशस्वी अशी चाचणी ताणें घेतली 1990 वर्सा. म्हणूनच आयचो हो दीस वर्ल्ड वायड वेब दीस म्हणून पाळटात. आनीकय खुबशा गजालीं खातीर खास थारता आयचो हो दीस 1 ऑगस्ट. आयज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हांची पुण्यतिथी. 1 ऑगस्ट 1920 हे दिसा तांणी मुंबईत निमाणो श्वास घेतलो. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले लाल बाल पाल ह्या त्रिकुटामधले ते एक. भारतीय स्वातंत्र्य सेनानी शिक्षक संपादक आणि लेखक अशो विविध भूमिका ताणी आपले जिणेंत गाजयल्यो. लोकमान्य टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ असे पुरस्कर्ते, तसेच भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले एक मजबूत असे नेते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच हे त्यांचे घोषणेन पुराय भारताक प्रेरित केले. 1881 ते 1920 या 40 वर्सांच्या काळात लोकमान्य टिळक हांनी सुमार 513 अग्रलेख बरोवन स्वातंत्र्याची ही जोत पेट्टी दवरली. तांच्या ह्याच कार्याक लागून लोकमान्य ही उपाधी तांकां मेळ्ळी. आयज तांचो स्मृती दीस. आयज आमी याद काडटा आनीक एके घटनेची. असहकार आंदोलन, नॉन कॉपरेशन मुवमेंट. 1 ऑगस्ट 1920 हे दिसा महात्मा गांधी हांणी असहकार आंदोलनाक उलो मारलो. जालियनवाला बाग हत्याकांडा उपरांत महात्मा गांधी हांणी ब्रिटीश सरकारा विरुद्ध असहकार चळवळ सुरू केली. ब्रिटिशांकडे असहकार केलो तर ब्रिटीश सरकार एक दीस कोसळून पडटले अशा मताचे आशिल्ले महात्मा गांधी. ते खातीरच हे आंदोलन सुरू झाले. राष्ट्रीय सभेक असहकाराचो कार्यक्रम मंजूर केलो. ब्रिटीश सरकारान दिल्ल्यो पदव्यो मान सन्मान न्हयकारपाचे. सरकारी शाळा महाविद्यालयांत वच्चे न्हय. परदेशी मालाचेर बहिष्कार घालचो. अशे तरेच्या ह्या आंदोलनाचे स्वरूप आशिल्ले. उत्तर प्रदेशातल्या चौरी चौरा हांगा ब्रिटीश सरकारा विरुद्ध शांततापूर्ण आंदोलन चालू उरले, पूण हाचेरच पोलिसांनी लाठी हल्लो केलो. म्हणून आंदोलकांनी तिडकीन पोलीस चौकीकच उजो लायलो. ह्या उज्यांत कितलेशेच जाण मरण पावले. ताचे उपरांत

0: पुरतून एक फावट माय मोगाचो योकार शुभ प्रभात ह्या कार्यावळीत तुम्ही ऐकतात 233° एक मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलचेर शुभ प्रभात ही तरेक वर्ष सेगमेंट घेऊन आयिल्ली कार्यावळ. अंकबनो ह्या कार्यावळीत मुखार वतना चलात तुमकां व्हरता आमच्या मुखावले सेगमेंटाकडे जाचें नाव जावन आसा गोंय खबरापत्र.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजे खातीर दुर्गा प्रसाद पै हांणी बरोवन धाडिल्ले हे जिल्लो खबरापत्र तुमच्या मुखार सादर करता अक्षता छत्रीय. ह्यो आसात फोंडेच्या खबरो. आषाढी एकादशीच्या निमतान फोंडे तालुक्याच्या वेगवेगळ्या विठ्ठलाच्या आणि हेर देवळांनी आषाढी एकादशीचो उत्सव व्हड उमेदीन मनयलो. वयलो बाजार फोंडेच्या विठोबा देवळान आषाढी एकादशीच्या निमतान वेगवेगळ्यो कार्यावळी आयोजित केल्ल्यो. तिशे बोरी हांगच्या विठ्ठल रखुमाई देवळान तशेंच फोंडे तालुक्यातल्या हेर देवळांनी आषाढी उत्सव व्हड उमेदीन मनयलो. बोरी हांगच्या श्री नवदुर्गा देवळान एक दिसाचो अखंड भजनी सप्तक घडोवन हाडलो. भक्तांनी सकाळ सावन विठुरायाचे दर्शन करूं आणि नामदिंडीन आणि भजनी सप्तकान वांटो घेवन आषाढी एकादशीचो उत्सव मनयलो. बोरीच्या विवेकानंद संस्थेन विठ्ठल देवस्थान तिशे बोरी ते साईबाबा देवस्थान आणि फुडें नवदुर्गा देवस्थाना मेरेन पायान चलत वचपी वारीचे आयोजन केल्ले. ह्या उपक्रमान व्हड प्रमाणान विविध सामाजिक संस्था भुरगी पालक आणि ग्रामस्थ सहभागी जाल्ले. केंद्रीय विद्युत आणि नवीन आणि नवकरणीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक हाणी अडपय फोंडा हांगा ऑन ग्रीड सौर उर्जा प्रकल्पाचे हालीच उक्तावण केले. ह्या वेळार उलयतना केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक हाणी सांगले की सौर उर्जेचो वापर करून

आज 1 ऑगस्ट बाळ गंगाधर टिळकांची पुण्यतिथी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच अशी घोषणा दिवपी बाळ गंगाधर टिळक तांच्या ह्याच देशभक्तीक लागून तांका लोकमान्य ही पदवी जनमानसान मेळ्ळी. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याक आवाज दिवपा खातीर तांणी केसरी ह्या मासिकाची सुरुवात केली आणि ह्या आपल्या लेखणेतल्यान तांणी देशभक्ती जागयली. स्वातंत्र्य चळवळीन देशप्रेमान भरिल्ल्या देशवासियांची फौज तांणी तयार केली आणि देशा खातीर तांणी जे योगदान दिले ताचे खातीरच तांची याद आज आम्ही काढटा. आज तांची पुण्यतिथी, त्या निमतान आमचे तांका नमन.

0: ऐकबनो, लय भास्कर पंडित खापुरमाम पर्वतकर हांका ओपिल्लो नादोत्सव हो राष्ट्रीय संगीत महोत्सव ब्रिस्तारा 30 जुलयाक गोंय संगीत महाविद्यालया वतीन केमिकल सायन्सीस ऑडिटोरियम गोंय विद्यापीठाच्या ब्लॉक इन सुरू जाला. गोंय संगीत महाविद्यालयाचो स्थापना दीस म्हळ्यार 1 ऑगस्ट 1987 औचित्य साधून तशेंच भारतीय शास्त्रीय संगीताचो प्रसार करपाच्या उद्देशान ह्या राष्ट्रीय संगीत उत्सवाचे आयोजन जाता. हे निमतान ब्रिस्तारच्यान संगीत क्षेत्रातल्या तरणाट्या विद्यार्थ्यांक, महाविद्यालयाच्या शिक्षकांक आणि देशातल्या प्रतिभावान आणि नावाजत्या कलाकारांक एकाच माचयेर हाडून तांचे गायन, वादन आणि प्रात्यक्षिकां रसिका मुखार विद्यार्थ्या मुखार सादर करप होय हेत हाचे फाटल्यान आसा. ते निमतान ऐकुया गोंय संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शशांक मक्तेदार हांचे मत.
1: गोवा सरकारच्या गोवा संगीत महाविद्यालयाच्या स्थापना दिनानिमित्त सध्या सुरू असलेल्या नादोत्सव या महोत्सवामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार आपली कला सादर करतायत. त्याचबरोबर गोमंतकातील प्रतिष्ठित कलाकार ज्यांनी गोव्याच्या बाहेर गोव्याचं नाव मोठं केलं आहे असे कलाकार पण त्यात आपली कला पेश करतायत. ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. त्यात अजून एक भर म्हणजे महाविद्यालयात शिकत असलेली मुलं ती पण त्या कलाकारांच्या बरोबरीने त्या व्यासपीठावर आपली कला सादर करतायत. तसेच आमचे शिक्षक वर्ग जे इथे शिकवतात ते पण तिथे परफॉर्म करतात. या गोष्टीचा आम्हाला अतिशय आनंद आहे आणि अशा प्रकारचा महोत्सव गोवा सरकार आम्हाला करण्यासाठी अतिशय प्रोत्साहन देते हे मी इथे नमूद करू इच्छितो. या निमित्ताने असे संमेलन गोमंतकात का व्हावीत तर मला असं वाटतं की संगीत महाविद्यालय जी संगीताचं प्रशिक्षण देते अशी संस्था काय प्रॉडक्ट बाहेर काढतीये, त्यांच्या मुलांवर काय संस्कार आहेत, मुलं गाणं कशी ऐकतायत, कशी कला सादर करतायत, आयोजनामध्ये काय काय प्रकारची कौशल्य लागतात, ह्या सगळ्या गोष्टी आपोआप मुलांना ह्याचं प्रशिक्षण मिळत जातं आणि समाजासमोर एक चांगली त्याच्या प्रतिमा या निमित्ताने एक निर्माण होते. आणि गोवा संगीत महाविद्यालयाचं शिक्षण देण्याबरोबरच हे पण एक कार्य त्यामध्ये एक साध्य होतं की समाजामध्ये गाण्या बजावण्याचं एक दर्जात्मक असं वातावरण निर्माण व्हावं. तर या दृष्टीने हा महोत्सव अति आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि गोवा सरकार, उच्च शिक्षण संचालनालय हे नेहमीच आम्हाला अशा कार्यामध्ये प्रोत्साहन देत आलेलं आहे आणि अशा प्रकारचे महोत्सव होतोय यामध्ये आम्हाला खूप आनंद आहे.
0: खूप खूप देव बरे करू डॉक्टर. खऱ्यानीच गोंयभरातल्या संगीत मोगी रसिक श्रोते आणि संगीत अभ्यासक हांचे खातीर ही एक पर्वणी असा. हे माळेंत आयच्या सत्रांत संवादिनी सहवादन तशेंच तबला एकलवादन आणि निमणे कडेन विदुषी श्रुती सडोलीकर काटकर हांचे गायन सादर जावपाचे आसा.

गणित, सांख्यिकी, भाषाशास्त्र, इतिहास तशेंच अनुवंशशास्त्र अशा विविध ज्ञान शाखांचेर आपले मोलाचे योगदान दिवपी विद्वान दिवंगत दामोदर धर्मानंद कोसंबी म्हळ्यारच डी कोसंबी हांच्या कार्याचो वेध घेवपी एक विशेष कार्यक्रम काल शुक्रारा 31 जुलयाक इंटरनॅशनल सेंटर गोवा हांगा जालो. गोय विद्यापीठ हांच्या संयुक्त विद्यमानान हो कार्यक्रम जालो, जातूंत डीडी कोसंबी वन लायफ मेनी वर्क्स ह्या चित्रग्रंथाचे प्रकाशन जाले. ह्या चित्रग्रंथाच्या प्रकाशना उपरांत एक परिसंवाद घडोवन हाडिल्लो, जातूंत इतिहास अभ्यासक विवेक मोंतेरो, समाजशास्त्र आणि वर्तनशास्त्र हाचे प्राध्यापक डॉ पराग परब आणि पेनसिल्वेनिया विद्यापीठाच्या दक्षिण आशिया अध्ययन विभागांत डॉक्टरेटचे शिक्षण घेवपी कौस्तुभ नायक सहभागी जाल्ले. डीडी कोसंबी हांणी आपल्या कार्यान तरणाट्यांक एक मोलाचे अशे मार्गदर्शन दाखयलां.

आणि आता सरभोवतणी कार्यावर सोपवताना काय घडणुकांचेर एक धावती नदर. नवी दिल्लींत काल गोंय राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ म्हळ्यारूच GSIDC हांचे वतीन नॅशनल कॉन्फरन्स ऑन गोवन आर्किटेक्चर अँड सस्टेनेबिलिटी ही खाशेली परिषद आयोजित झाली. गोयच्या स्थानिक उद्योजकांनी आणि संशोधन करपी तरणाट्यांनी तयार केल्ल्या गो वन या उत्पादनांचे प्रदर्शन हांगा भरिल्ले. गोयच्या पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केल्या हरित उत्पादनांक म्हळ्यारूच ग्रीन प्रॉडक्ट्स आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाक व्हड प्रतिसाद मेळ्ळो. गोय स्टार्टअप धोरणातल्यान 730 परस चड नोंदणीकृत स्टार्टअप्सांक मार्गदर्शन आणि आर्थिक आधार दिवपाचे यत्न नेटान सुरू आसात. हातूंतले अर्दे अधिक स्टार्टअप्स बायलां उद्योजकांनी सुरू केल्ले आसात. गोयच्या तरणाट्या संशोधकांनी पावसाच्या उदकाचे व्यवस्थापन म्हळ्यारूच रेन वॉटर मॅनेजमेंट, सुक्या कोयराचेर प्रक्रिया आणि सौर ऊर्जेच्या वापरा खातीर ल्हान ल्हान नव्यो शोध यंत्रणा गोवाज यंग इनोव्हेटर्स आणि गोवा ओपन इनोव्हेशन चॅलेंज या प्रदर्शनात सादर केल्यात. गोय विद्यापीठान आपल्या नव्या वर्षाच्या वार्षिक स्पोर्ट्स कॅलेंडर म्हळ्यारूच अॅन्युअल स्पोर्ट्स कॅलेंडर 2024-27 जाहीर केला. हातूंत आंतर कॉलेज फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि अॅथलेटिक्स सर्तींचा सहभाग असा. तशेंच गोयांत पावस नेटान आशिल्ल्यान खाशेल्या इनडोर खेळांक जशें की बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि चॅस हांका चड प्राधान्य दिला. आयच्या सरभोवतण कार्यावळींत इतलेंच. परत मेळुया फुडल्या शेनवारा ह्याच वेळार ह्याच चॅनलाचेर. तो मेरेन नमस्कार.

0: तुम्ही ऐकली आमची कार्यवळ सरभोवतण. ऐकपरो सरभोवतण ही कार्यवळ सादर करपी आशिल्ली उषा नायक आणि डॉक्टर साईश देशपांडे. ह्या खिणाक तुम्ही ऐकता 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादई चॅनलाचेर शुभप्रभात ही कार्यवळ. आणि ऐकपनो शुभप्रभात ह्या कार्यवळीन परतून एक फावट तुमकां ऐकूंक दिता सुंदरशी गीतां. आणि सुंदरशा गीतांच्या वळेरेंतले येता हे मुखावेले गीत, पण कांय खिणातच.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादई चॅनल आणि तुम्ही ऐकतात महादई चॅनलाचेर शुभप्रभात एक कार्यवळ. ऐकबनो शुभप्रभात ह्या कार्यवळीत मुखार वतना तुमकां ऐकूंक दिता हे गीत, तूंच तूं.

अगं बहिणो, तूच तू ह्या गीताबरोबरच वेळ झालं सा आमच्या शुभप्रभात या कार्यवाहीतलं तुमचं निरोप घेऊ पाचं ऐकत राहत आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादई चॅनल.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राष्ट्रपतींची मंजुरी. देशातल्या भरकटलेल्या तरुणाईला राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर आणलं पाहिजे पंतप्रधानांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करणार. भारत आणि चीनमधला व्यापार आज सिक्कीममधल्या नथुला खिंडीतून पुन्हा सुरू. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोमध्ये भारतीय खेळाडूंची सुवर्णपदकांची ऐतिहासिक कामगिरी आणि देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजूर दिली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आणि जलदगती न्यायालयांची स्थापना करणं हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय की शिवीगाळ आणि द्वेषातून कोणत्याही समस्या सुटू शकत नाहीत. भरकटलेल्या तरुणांबद्दल सहानुभूती बाळगण्याचं आवाहन करत त्यांना शिक्षा करण्याऐवजी राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर त्यांना आणलं पाहिजे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरून जारी केलेल्या ध्वनीचित्र संदेशात व्यक्त केलं आहे. नवी दिल्लीत जंतर मंतर इथं अलीकडेच घडलेल्या घटनेचा उल्लेख करत त्यांच्याविरुद्ध आणि त्यांच्या दिवंगत मातेविरुद्ध अपमानास्पद भाषेचा वापर करण्यात आलेल्या वर्तनाबद्दल समाजात निर्माण झालेला राग आणि निराशा आपण समजू शकतो, मात्र या तरुणांना न्यायालयीन प्रक्रियेत अडकवण्याऐवजी समाजानं त्यांना स्वीकारलं पाहिजे आणि योग्य मार्ग दाखवला पाहिजे असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांच्याशी संवाद साधून त्यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी दोन्ही नेत्यांनी तंत्रज्ञान, नवोपक्रम, संरक्षण, सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा, शिक्षण आणि जनसंपर्क यासारख्या क्षेत्रांमध्ये एकत्रितपणे काम करण्यावर आणि धोरणात्मक भागीदारी वाढवण्याबाबत सहमती दर्शवली असं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फेसबुक संदेश सेवा मर्यादित केल्याप्रकरणी केंद्र सरकारनं मेटा कंपनीला याबाबत विचारणा केली आहे. पुढील आठवड्यात मेटा कंपनीच्या सदस्यांची संसदीय समितीसमोर चौकशी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेश आणि कर्नाटक

च्या एकदिवसीय दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात आंध्र प्रदेशमधल्या विजयनगरम जिल्ह्यातील भोगपुरम इथं 18,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. तसंच कर्नाटकातल्या म्हैसूर इथं स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होईल. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. काल रात्री ते पुण्यात दाखल झाले. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आज अमित शहा यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याआधी शहा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्कराला या आठवड्याच्या शेवटी इराणवर नव्यानं हल्ला करण्याची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या प्रस्तावित कारवाईचा उद्देश इराणवर शरणागती पत्करण्यासाठी दबाव आणणं हा असून इराणच्या ऊर्जा सुविधा, वीज केंद्र आणि तेल शुद्धीकरण कारखान्यांवर हल्ले होण्याची शक्यता आहे. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधल्या तथाकथित निवडणुका म्हणजे पाकिस्तानी व्यवस्थेचा झालेला अपमानजनक अस्वीकार आहे असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पाकिस्तानी यंत्रणा पाकव्याप्त काश्मीरमधल्या नागरिकांविरुद्ध निर्दयीपणानं बळाचा वापर करत असून यामध्ये 40 अधिक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या हिंसक कारवाईची आंतरराष्ट्रीय समुदायानं चौकशी करण्याचं आवाहन भारतानं केलं आहे असंही जयस्वाल यांनी सांगितलं. भारत आणि चीनमधला सीमावर्ती व्यापार आज सिक्कीममधल्या नथुला खिंडीतून पुन्हा सुरू होत आहे. यामुळे या दोन्ही शेजारी देशांमधील एका महत्वाच्या व्यापारी मार्गाचं पुनरुज्जीवन होणार आहे. या व्यापारामुळे कोविड-19 संकट काळात 2020 पासून लागू झालेली 6 वर्षांची स्थगिती संपुष्टात आली आहे. या व्यापारामुळे वाणिज्यिक व्यवहारांना चालना मिळणार असून व्यापारी, वाहतूकदार आणि संबंधित व्यवसायांना लाभ होणार आहे. 4 दशकांहून अधिक काळ बंद राहिल्यानंतर नथुला मार्गावरील व्यापार यापूर्वी 2006 पुन्हा सुरू करण्यात आला होता. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराक्ची यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. व्यावसायिक जहाजं आणि खलाशांवर कोणत्याही प्रकारचा हल्ला होऊ नये याविषयी भारताच्या ठाम भूमिकेवर त्यांनी भर दिला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य, विचार आणि सामाजिक कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून संपूर्ण जगाला प्रेरणा देणार आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल घाटकोपर इथल्या चिरागनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते. अण्णाभाऊ साठे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या न्याय, स्वाभिमान आणि हक्कांसाठी समर्पित केलं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तर आरटी ही मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाची संस्था ठरेल असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला. दिल्ली सरकारनं आपल्या बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा मिळवण्यासाठी पिंक सहेली स्मार्ट कार्डचा वापर अनिवार्य करण्याच्या मुदतीत 16 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. सुधारित निर्णयानुसार वाहक 15 ऑगस्टपर्यंत अशी गुलाबी तिकीटं देणं सुरू ठेवतील. स्मार्ट कार्ड आधारित प्रणालीकडे सुरळीतपणे संक्रमण करण्यासाठी आणि या बदलाच्या काळात कोणत्याही पात्र प्रवाशाची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं दिल्लीचे परिवहन मंत्री डॉ पंकजकुमार सिंग यांनी सांगितलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोमध्ये प्रथमच भारतानं सुवर्ण कामगिरी केली आहे. भारताच्या अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी सुवर्ण पदक पटकावली तर यामिनी मौर्यानं रौप्य पदक पटकावलं. तसंच बालाफेक स्पर्धेत धीरज चोप्रानं रौप्य पदक आणि यशवीर सिंगनं कांस्य पदक पटकावलं. आतापर्यंत 5 सुवर्ण, 12 रौप्य आणि 6 कांस्यपदकांची कमाई करत भारत 23 पदकांसह पदक तालिकेत 10व्या स्थानावर आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत डेकॅथलॉन प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खेळाडू तेजस्वी शंकर याचं अभिनंदन केलं आहे. त्याची ही कामगिरी म्हणजे भारतीय अॅथलेटिक्ससाठी एक ऐतिहासिक पहिली घटना आहे असं राष्ट्रपतींनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. तो यशाची नवनवीन शिखरं सर करत राहील आणि देशाला अधिक गौरव मिळवून देईल असा विश्वासही राष्ट्रपतींनी व्यक्त केला आहे. ओडिशामधली पूरस्थिती गंभीर असून राज्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत असल्यामुळे शेकडो गावं अजूनही पाण्यानं वेढलेली आहेत. मुख्यमंत्री मोहन चरण माझी आज पूरग्रस्त जिल्ह्यांची हवाई पाहणी करणार असून वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बचाव, मदत आणि पूर्ववत करण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेतील. हिराकूड जलाशयातील पाणी पातळी 625.47 फुटांपर्यंत पोहोचली असून पाण्याची आवक नियंत्रित करण्यासाठी धरणाचे 22 दरवाजे उघडण्यात आले आहेत. दरम्यान उद्या सकाळपर्यंत ओडिशातल्या 20 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज पूर्व राजस्थान, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी, गोवा आणि केरळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तरेकडील काही राज्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान गेल्या 4-5 दिवसातून महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसानं

अनेक भागात नुकसान झालं असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात 6 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण बेपत्ता आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 ला राष्ट्रपतींची मंजुरी. देशातील भरकटलेल्या तरुणाईला राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर आणलं पाहिजे, पंतप्रधानांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करणार. भारत आणि चीनमधला व्यापार आज सिक्कीममधल्या नथुला खिंडीतून पुन्हा सुरू. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोमध्ये भारतीय खेळाडूंची सुवर्णपदकांची ऐतिहासिक कामगिरी आणि देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भौशीक परिक्षा गैरप्रकार प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केला. अपशब्द आनी द्वेष हातूंतल्यान कांयच साध्य जायना अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. भरकटलेल्या तरणाट्यांक ख्यास्त न दिता राष्ट्रनिर्मिती आनी राष्ट्रहिताच्या योग्य मार्गार हाडपाक जाय अशें आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आंध्र प्रदेश आनी कर्नाटकाच्या एका दिसाच्या दौऱ्यार आसात. विंगड विंगड विकासकामांची बुन्याद उक्तावण आनी लोकार्पण करतले. पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरातली निदर्शना म्हणजे पाकिस्तान व्यवस्थेचो अस्वीकारच आसा अशें भारतान म्हळां. आनी राष्ट्रकुल खेळांत भारतान बेस बरी कामगिरी करून ज्युडोत दोन इतिहासीक भांगरा पदकां जोडली. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भौशीक परिक्षा गैरप्रकार प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केला. ब्रेस्तारा संसदेन हे विधेयक संमत जाल्ले. खर ख्यास्त आनी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून भौशीक परिक्षांनी जावपी अन्यायी पद्दतींचेर आळाबंद हाडपाचो ह्या कायद्याचो हेत आसा. विद्यार्थ्यांच्या फुडाराची राखण करतना घटमूट कायदेशीर चौकटी तयार करून परिक्षा व्यवस्थेत पारदर्शकताय नितीमत्ता आनी प्रामाणिकपण घटमूट करपाचो हे विधेयक यत्न करता. अपशब्द आनी द्वेष हातूंतल्यान कांयच साध्य जायना अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळें. भरकटलेल्या वा चुकीच्या मार्गाक लागिल्ल्या तरणाट्यांबद्दल काकळूक बाळगुपाचें आवाहन तांणी केलां. तांकां ख्यास्त न दिता राष्ट्रनिर्मिती आनी राष्ट्रहिताच्या भावनेतल्यान योग्य मार्गार हाडपाक जाय अशें प्रधानमंत्र्यांनी सांगलें. आपल्या सोशल मिडियाचेर केल्ल्या एका व्हिडिओ संदेशांत प्रधानमंत्र्यांनी राजधानीत जंतर मंतर हांगा हालींच घडिल्ल्या एका घडणुकेचो उल्लेख केलो. ह्या घडणुके कडेन देश आनी जगांत लोकांचे लक्ष गेले. अशा वागणुकेन समाजात निर्माण झाल्लो राग आणि निराशा समजुपा सारखी असली तरी बालपण हो शिकोपाचो चुको करपाचो आणि त्यो सुधारपाचो काळ असता असे प्रधानमंत्री मोदी हांनी म्हळे.
1: बचपन में गलतियां होती है और बचपन में गलतियों से सुधारने का अवसर भी होता है. एक गुमराह बच्चे है, उनको राह दिखाना हमारा काम है. उनको सजा देना, अदालतों के चक्कर कटवाना, समाज में उनको प्रताड़ित करना, इससे हम परिस्थितियां नहीं बदल पाएंगे. मैं उन्हें माफ करना चाहता हूं. समाज भी मेरी इस बात को स्वीकार करे. मैं इन बच्चों को कहता हूं, बच्चों आओ, हम देश के लिए साथ मिलकर के आगे बढ़े. देश बहुत आगे बढ़ रहा है, आगे बढ़ने वाला है और आपका भी आगे बढ़ना निश्चित हो, यही मेरा सपना है.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आंध्र प्रदेश आनी कर्नाटकच्या एका दिसाच्या दौऱ्यार आसात. पयली ते आंध्र प्रदेशाक भेट दितले, जंय विजयनगरम जिल्ह्यात भोगपुरमात ते सुमार 18,000 कोटी रुपयांच्या विंगड विंगड विकासकामांची बुन्याद उक्तावण आनी लोकार्पण करतले. तशेंच ते भोगपुरमात अल्लुरी सिताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उक्तावण करतले. हे नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ भौशीक खासगी भागीदारी पीपीपी तत्वार 5,600 कोटी रुपयांपरस चड खर्चून बांधला. प्रधानमंत्री मोदी विशाखापट्टणमात एएसआयपी सेमीकंडक्टर प्रकल्पाची बुन्याद घालतले. इंडिया सेमीकंडक्टर मिशना अंतर्गत मान्यताय मेळिल्लो हो आंध्र प्रदेशातलो पयलोच सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प आसा. उपरांत प्रधानमंत्री कर्नाटकातल्या मैसुरात वतले, थंय ते स्वामी विवेकानंद सांस्कृतीक युवा केंद्र विवेक स्मारकाचे उक्तावण करपाचे आसात. नीट प्रश्नाचेर विद्यार्थ्यांनी केल्ल्या निदर्शनावेळार पुलिसांनी केल्ल्या कारवायेक लागून विरोधकांनी निषेध केलो. त्या उपरांत संसदेचे दोनूय सभाघर दिसा खातीर स्थगीत केल्ले. लोकसभेत बोवाळ जाल्ल्यान जल्म आनी मरण नोंदणी विधेयक

0: 2026 चर्चा करिनासतना संमत जाले. ह्या विधेयकाक लागून जल्म आनी मरणाची कळाव जाल्ली नोंदणी विशयीचे कायदे चड कडक जाल्यात. विरोधकांनी हे चर्चेत वांटो घेवंक नाशिल्ल्यान संसदीय वेव्हार मंत्री किरण रिजिजू हांणी टिका केल्या. आता 3 ऑगस्टाक लोकसभा आणि राज्यसभेची परतून बसका जातली. पाकिस्तानाच्या ताब्यात आशिल्ल्या जम्मू काश्मीरातली निदर्शना म्हणजे पाकिस्तानी व्यवस्थेचो अपमानजनक अस्वीकारच असा असे भारतान म्हळा. नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांक माहिती देताना विदेश व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी म्हळा की पाकिस्तानी व्यवस्था शांतताप्रिय नागरिकांआड निर्दयी बळाचो वापर करता. या दडपशाहीक लागून 40 परस चड नागरिकांक दुर्दैवी मरण आयला आणि कितलेशेच गंभीर जखमी जाल्यात. एका हिंसक राजवटीचो फुडो करताना थंय नागरिकांनी ह्या बेकायदेशीर हत्यांची स्वतंत्र चौकशी करपाची मागणी आंतरराष्ट्रीय संस्थांकडेन केल्यात असे प्रवक्त्यांनी नमूद केला. भारतान आंतरराष्ट्रीय समुदायाक पाकिस्तानाच्या कृतींचे परीक्षण करपाचे आणि अत्याचारांखातीर तांका जबाबदार धरपाचे आवाहन केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फेसबूक पोस्ट मर्यादित केल्या प्रकरणात केंद्र सरकारान मेटा या सोशल मीडिया कंपनीच्या जागतिक टीमीक आपयला. ह्या टीमीची अल्गोरिदम बायस आणि भौशिक सुव्यवस्थेतली भूमिका ह्या मुद्द्याचेर चौकशी करतले. आकाशवाणी न्यूजाक मेळिल्ल्या अधिकृत माहितीप्रमाण फुडल्या सप्तकाच्या मध्यात ही चौकशी जावपाची शक्यता असा. या वेळार मेटाक तांचो अल्गोरिदम नेमको कसो काम करता आणि भौशिक सुव्यवस्थेबाबत कंपनीची भूमिका किती असा याबाबत स्पष्टीकरण दिवपाक सांगितले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. केंद्रीय मंत्रिमंडळान 2026-27 ते 2030-31 या कालावधी खातीर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू दवरपाक मंजुरी दिल्या. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले की या 5 वर्षांच्या कालावधी खातीर या योजनेअंतर्गत 3.15 लाख कोटी रुपयांच्या अर्थिक तरतुदीक मंजुरी दिल्या. पीएम किसान योजनेवरवी थेट लाभ हस्तांतरण डीबीटी प्रकल्पाचो वापर करून पात्र शेतकऱ्यांक कुटुंबियांक उत्पन्न सहाय्य दितात. आता मेरेन 23 हप्त्यांच्या माध्यमातल्यान 4.47 लाख कोटी रुपया परस चड रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्या. विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल सांजे तांचे इराणी समपदस्थ अब्बास अरघची हांचे कडेन चर्चा केली आणि पश्चिम आशियाई प्रदेशात सुरू आशिल्ल्या संघर्षाक लागून भारताक लागिल्ली तीव्र चिंता व्यक्त केली. या दूरध्वनी संभाषणा वेळार डॉ जयशंकर हांणी आग्रह धरलो की खंयच्याय परिस्थितीत व्यापारी जहाजां आणि खलाशावेले हल्ले टाळचे. खंयच्याय पक्षाकडच्यान जावपी अशा हल्ल्याक भारत निषेध करता हाचेर तांणी भर दिलो. मंत्र्यांनी सोशल मीडियार एका पोस्टात सांगले की तांकां सध्याच्यो घडामोडी आणि सुरू आशिल्ल्या चर्चांबाबत इराणची भूमिकाय समजून सांगली. भारत सदांच संवादावटेन आसा असे मंत्री जयशंकर हांणी नमूद केला. केंद्रीय मंत्रिमंडळान उर्जा साठोवपाच्या पद्दतीन फ्लोटिंग सोलार फोटो वॉल्टीक प्रकल्पाच्या विकासाखातीर प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेक मान्यताय दिल्या. वट्ट 5,070 कोटी रुपया खर्च करून हे योजनेक मान्यताय दिल्या असे प्रसारमाध्यमांकडेन उलयतना मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले.
2: प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना में जितने वॉटर बॉडीज है, डैम्स हो, लेक्स हो, कैनाल्स हो, उन सबका उपयोग करके जो सोलर पावर जनरेशन कैपेसिटी क्रिएट करना है उसका अप्रूवल लिया गया है. 102 गीगावाट यानी 1,00,000 मेगावाट की कैपेसिटी पोटेंशियल है भारत में.
0: ग्लासगोत जाल्ल्या राष्ट्रकुल खेळा सर्तीत भारतान काल आनीक एक बेसबरी कामगिरी करून ज्युडोत दोन इतिहासीक पदकां

बी प्राक, विशाल ददलानी आनी शेखर रवज्यानी हांचो आवाज तुम्ही आयकलो विशाल शेखर हांच्या संगीतबद्ध केल्या ह्या गीता खातीर. अखबनो कुमार हांची रचना तुम्ही आयकताले हीर आसमानी फायटर ह्या फिल्मातल्यान. मुखोय स्वातेर तुमकां आयकूंक दिता आस्था गिल, सचिन संघवी, जिगर सरैया तशेंच दिव्या कुमार हांचो आवाज स्त्री ह्या फिल्मातल्यान ह्या गीता खातीर. एकमेनो सचिन जिगर हांची रचना आयकुया हें गीत.

अगवेनो स्त्री ह्या फिल्मातल्यान तुम्ही गीत ऐकतालय कमरिया. आणि जी हां, आपके कमर और आपके पैर बरे थिरकता असतले, कारण ह्या खेळात तुम्ही आस्वाद घेता चित्रसंगीत ह्या कार्यवळीचो. जातून आसपाव असा हिंदी फिल्म गीतांच्या वळेरीचो. पूण अगवेनो ह्या खेळाक वेळ झालो असा चित्रसंगीत ह्या कार्यवळीन घेऊन एक लहानसो बिसव जाणून घेवपाचो ह्या वराच्यो मुखेल खबरो.

नमस्कार, हांव मनाली प्रभू गांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भौशीक परिक्षा गैरप्रकार प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केला. अपशब्द आनी द्वेष हातूंतल्यान कांयच साध्य जायना अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. भरकटलेल्या तरणाट्यांक ख्यास्त न दिता राष्ट्रनिर्मिती आनी राष्ट्रहिताच्या योग्य मार्गार हाडपाक जाय अशें आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आंध्र प्रदेश आनी कर्नाटकाच्या एक दिसाच्या दौऱ्यार आसात. विंगड विंगड विकास कामांची बुन्याद उक्तावण आनी लोकार्पण करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची फेसबूक पोस्ट मर्यादित केल्या प्रकरणात केंद्र सरकारान मेटा या सोशल मिडिया कंपनीच्या जागतिक टिमीक आपयला. ह्या टिमीची अल्गोरिदम बायस आनी भौशीक सुव्यवस्थेतली भूमिका ह्या मुद्द्यार चौकशी जातली. केंद्रीय मंत्रिमंडळान 2026-27 ते 2030-31 या कालावधी खातीर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू दवरपाक मंजुरी दिल्या. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल सांजे तांचे इराणी समपदस्थ अब्बास अरगची हांचे कडेन चर्चा केली आनी पश्चिम आशियाई प्रदेशांत सुरू आशिल्ल्या संघर्षाक लागून भारताक लागिल्ली तीव्र चिंता उक्तायली. पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरातली निदर्शना म्हळ्यार पाकिस्तानी व्यवस्थेचो अस्वीकार आसा अशें भारतान म्हळां. राष्ट्रकुल खेळा सर्तीत भारतान बेस बरी कामगिरी करून ज्युडोत दोन इतिहासीक भांगरा पदकां जोडल्या आनी भारतीय हवामान खात्यान आयज उदेंत राजस्थान, मध्य महाराष्ट्र, दर्यादेगेवेलो कर्नाटक, कोकण, गोंय आनी केरळ मात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

परतून एक फावट माय मगाचो येवकार चित्रसंगीत ह्या हिंदी फिल्म गीतांच्या कार्यावळींत तुम्ही ऐकता 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो

ഓം ഹൃദയ ചാനൽ अगबन ओम हृदयी चंद्राचेर तुम्ही आणि आम्ही सांगतान आस्वाद घेतात चित्रसंगीत ह्या कार्यवळीचो आणि ह्या कार्यवळीक मुहर वर्तना मुखले स्वातेर तुमका ऐकूंक दिता जय सिगल आणि नेहा कक्कर हांचो आवाज जय मम्मी दी ह्या फिल्मातल्या ह्या गीता खातीर जे हा हे गीत जावन आसा लॅम्बोर्गिनी.

शुभ मंगल ज्यादा सावधान ह्या परमात्म्यान प्यार तेनु गर्दा गबरू रोमी हाणी गायले हे गीत ऐकले. तुम्ही ऐकता चित्र संगीत ही कार्यावळ 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवी चॅनलाचेर. आणि ह्याच कार्यावळीत मुखारे सुवातेर ऐकूया द ट्विस्ट सॉन्ग लव आजकल ह्या फिल्मातल्या नीरज श्रीधर हाणी गायले.

आणि ट्विस्ट ह्या गीता उपराण्यता महबूबा घेऊन फुकरे रिटर्न्स निहा कक्कर हंचा आवाज़.

0: चाहिए वो भी ऐप से। वाह,
1: अनजान ऐप से बचें।
2: RBI कहता है
1: जानकार बनिए, सतर्क रहिए।
3: अंकपनो दिल बेचारा ह्या गीता सांगताकच वेळ झालं असा। हिंदी फिल्म गीतांच्या कार्यावळीतल्यान भायरस चित्रसंगीतातल्यान तुमचो निरोप घेवपाचो। ऐकत रावात 233.1 मीटर भायरस 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादई चॅनल।
4: श्रोते हो, मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत।
5: विष्णू माय जग, विष्णू माय,
6: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत।

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.

0: म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर म्हादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज।

सकाळचे 9:32 आणि 30 सेकंद होत आहेत. तुम्ही ऐकत आहात 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्सवर आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादेवी वाहिनी. रसिक हो, महादेवी वाहिनीवर वेळ झालेली आहे मराठी गीतांच्या कार्यक्रमाची. आणि ह्या कार्यक्रमाला सुरुवात करूया दुर्गा म्हणत्यात मला ह्या चित्रपटातून, आई अंबे ह्या चित्रपट गीतातून. हा आहे मराठी गीतांचा कार्यक्रम.

रसिक हो दुर्गा म्हणत्यात मला ह्या चित्रपटातून हे चित्रपट गीत ऐकत होता आई अंबे जगदंबे. उर्मिला धनगर ह्यांनी गायलेलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं प्रवीण कुंवर ह्यांनी. रचना होती मंदार कोलकर ह्यांची. कार्यक्रमात हे पुढचं चित्रपट गीत आनंद शिंदे गात आहेत उदो उदो आईचा.

रसिका हो अचय अतुल ह्याने गायलेलं हे चित्रपट गीत तुम्ही ऐकत होता जोगवा ह्या चित्रपटातून. ह्या गीताचं नाव लल्लाटी भंडार. आणि आता कार्यक्रमात पुढे ऐकूया आदर्श शिंदे ह्याने गायलेलं हे चित्रपट गीत. ते गात आहेत रसिक हो ओळख माय आयडेंटिटी ह्या चित्रपटातून विठ्ठला हे चित्रपट गीत.

आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

0: शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, तर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी। म्हणूनच आमी फुडें सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जाव मागीर ते फार्म वो सिटी।
1: फार्म टू सिटी
0: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर। फार्म टू सिटी,
1: फार्म टू सिटी।
2: स्वच्छ भारत घडयतना स्वच्छ मनान स्वच्छ काळजान भौशीक स्वच्छताय राखुया, आरोग्यवान रावुया। स्वच्छता ही सेवा।

0: खय वता इतले ताकतिकेन?
1: आणि खय? बाजाराक.
0: बाजाराक? आणि पोती खंय तर?
1: पोती पोती ते दितात मगो फुकट.
0: पहिले ही सवय तुमची, ही सवय सामकी चुकीची. असल्यानीच आमच्या सैमाची वाट लागल्या.
1: मागीर
0: बाजाराक वतना घरा कडल्यान कपड्याची पोती व्हरची, म्हणजे प्लास्टिकचो कोयर घरा येवचो ना.
1: कळ कळ कपड्याची पोती.
0: से नो टू प्लास्टिक.

233 अंश 1 मीटर महारेज 1287 किलो हर्ट सा शिरतो मैगतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेई चॅनल अकबनो महादेई चॅनलच्या स्टुडिओच्या घड्याळात बरोबर 10 वाजून 9 मिनिटं आणि 13 सेकंद जातात म्हणजे वेळ झालं 7

लोकांक आयकूंक दिवपाचो, जिणेचे तरेकवारशे रंग दाखोवपी तरेकवारशे कांतारांची कार्यावळ. म्हणटकच चलात कांतारांच्या कार्यावळीक सुरवात करीत तुमकां आयकूंक दिता सुरवातेक नायटिंगेल ऑफ गोवा म्हणपी लॉर्ना हांचो आवाज. लॉर्ना गायतात आयकात म्हजो तो.

आणि कानावणीत निमणे स्वातीर तुमका ऐकूंक दिता एच ब्रेटॉन आणि सुकुरेन हांचो आवाज. क्लेमेंट डिकुन्ना हांची रचना क्रिस खोरिया हांणी संगीतबद्ध केल्लें हें कांतार तुमका ऐकूंक दिता.

अगबेनो एच ब्रिटॉन आणि सुकोरेन हाणी गायल्या फिलिंग शाय ह्या कातरासांगातकच वेळ झालो असा. कातरांच्या कार्यवळीतल्यान तुमचो निरोप घेवपाचो. ऐकत रावात 233.1 मीटर म्हळ्यारच 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची आमची मादी चंद्रावेल्यो तरेकवार शोक कार्यावळी. आणि ह्या खिणाक सकाळच्या बरोबर 10:30 वाजून 30 मिनटांचेर तुमच्या खातीर आमी घेवन येतात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. आज हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन तुमकां आयकूंक दिता सोनिक वेलिंगकर हांचे बासुरी वादन. आणि तांणी आपल्या बासुरी वादनांतल्यान सादर केल्लो राग देवगिरी बिलावळ.

0: हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम तुम्ही ऐकताले सोनिक वेलिंगकर हांचे बासुरी वादन आणि ताणी आपल्या बासुरी वादनातल्या सादर केलो राग देवगिरी बिलावळ. आणि ऐकपनो हजे सांगतच वेळ झालो असा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमातल्या तुमचो निरोप घेऊपाचो.
1: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
0: ह्या खेळात तुम्ही आस्वाद घेतात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीचो. अंगबनो हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीतल्यान तुमचो ह्या खेळाक निरोप घेतना तुमका म्हणटा आदिवस. बरोबर 11 आयकनात दिल्ली केंद्रावलान सौक्षेप जावपी हिंदीतल्यान खबरो आणि परतून एक फावट तुमची आमची भेट जातली सकाळच्या 11:05 गाता रहे मेरा दिल ह्या कार्यावळीत. तुम्ही ऐकतात 233.1 म्हणजेच 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजे केंद्राचो हो म्हादयी चॅनल. म्हादयी चॅनल दर दिसा तुमच्या खाती घेऊन येतात तरेक वर्ष कार्यावळी खूपशे संगीत खूपशी अशी माहिती आणि ह्या खेळाक येतात 11 दिल्ली केंद्रावल्यान सौक्षेप जावपी हिंदीतल्यान खबरो. हो जाऊन आसा म्हादयी चॅनल.
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं

आर्या अंबेकर हांच्या आवाजान हे गीत इश्टानो निकतेच तुम्ही ऐकले. या गीताची रचना केली देवेंद्र भोमे हांणी आणि संगीतय बी देवेंद्र भोमे हांचे आशिल्लें.

इश्टानो निकतेच तुम्ही ऐकले माय नेम इज खान या फिल्मातल्यान हे गीत. हे गीत गायताले अदनान सामी, शंकर महादेवन आणि श्रेया घोषाल. इश्टानो या गीताची रचना केली निरंजन अयंगर हाणी आणि तसेच हे गीत संगीतबद्ध केले शंकर एहसान लॉय हाणी. मोगळे एकपेनो तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादय चॅनल. आता काय घेणार भितर म्हटल्यार बरोबर 11:30 ऐकूपाक रावात दिल्ली केंद्रावेल्यान स्टम्प रिले. तो मेरेन घेऊया एक लहानसो विसो.

0: योगाचे अभ्यासक सांगतात, योग हो जितले बेगीन दैनंदिन जीवनाचो भाग जाता तितलो ताजे पसून मेळपी लाभ हो अधिक असता. तुम्ही कितली जगली हाजे परस तुम्ही कितली निरोगी आयुष्य जगली हाका चढ महत्व हांगा येता. आणि म्हणूनच आहार विहारा बरोबर योग या गजालीक आम्ही चढ महत्व दिवप हे खूप खूप गरजेचे जावन असा असे आमचे योग अभ्यासक आमका सांगतात.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादे चॅनल. इश्टानो, आता ऐकुपाक रवात दिल्ली केंद्रावेल्यान स्टम्प रिले. ताज्या उपरांत आमी परतून एकदा ऐकुया कार्यावळ गाता रहे मेरा दिल. ऐकत रवात आकाशवाणी पणजी केंद्राचो मादे चॅनल.

मोगळ एकपिनो निकतेच तुम्ही ऐकले अरिजित सिंग हाणी गायले हे गीत अंदाधुन या फिल्मातल्या आणि संगीत आशिले अमित त्रिवेदी हांचे. इष्टनो आता ऐकूया कार्यावळीतले हे निमाणे गीत अदनान सामी हांच्या आवाजात.

इश्टानो निकतेच तुम्ही ऐकले हदनान स्वामी हांणी गायिल्ले हे गीत. ह्या गीता सांगाताक आयचूय गाता रहे मेरा दिल कार्यावळ इतल्यान सोंपता. मोगळ ऐकपनो आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादे चॅनल. दनपारची बरोबर 12 वरां जाल्ली आसात. आयकुपाक रावात कांय खिणा भितर आयची कार्यावळींची रुपरेषा.

इष्टानो जाणून घेऊया आयच्या दिसात वितरावलेल्या कार्यवळींची रूपरेषा. मोगळेपणो रूपरेषा सांगून झाल्या उपरांत बरोबर 12:05 ऐकुपाग्रवात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत जावपी इंग्लिशीतल्यान खबरो. 12:10 ऐकुपाग्रवात मुखावेली कार्यावळ अस्तुरी बायलां खातीर ही खासा कार्यावळ आसा. ह्या कार्यावळीन आज आमी ऐकुया बाय म्हजे ही काणी. तुमच्या मुखार सादर करता शीतल साळगांवकर. ताज्या मुखार आमी ऐकुपाक रावात स्वर संगम ही कार्यावळ. बरोबर 1:05 मोगळेपणो आस्वाद घेयात कानडा ओळा ह्या वळेरीचो. 1:40 सदाफुली ही कार्यावळ तुमच्या भेटेक येतली. दनपारच्या 2:00 इंग्लिशीतल्यान खबरो, तशेंच 2:15 हिंदीतल्यान दोपहर समाचार आमी दिल्ली केंद्रावेल्यान सक्षेपीत करतले. 2:30 आस्वाद घेयात हिंदी फिल्मी गीतांचो. 3:00 हिंदीतल्यान खबरो आसतल्यो. 3:05 इंग्लिशीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सक्षेपीत करतले. आनी बरोबर 3:10 आयकुपाक रावात कोंकणीतल्यान खबरो आमच्या स्टुडिओतल्यान. 3:10 आमी ह्या सभेतल्यान निरोप घेतली. मागीर मेळुया बरोबर सांच्या सभेन 5:30 ऐकुपाक रावात कार्यावळ युववाणी मराठीतल्यान. आयज तुमकां ऐकुपाक मेळटले बंद मैत्रीचे. ह्या विशयाचेर उलोवप करतली विमल नायक. सोवरा 10 ऐकुपाक रावात मुखावेली कार्यावळ शब्दुली. 6:35 मोगळेपणो ऐकुया कातारा भावगीतांची कार्यावळ आसतली सांजेच्या 7:00 आनी 7:20 ऐकुपाक रावात कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो. 7:30 तुमच्या खातीर आसतली कार्यावळ चावडेर. आयज ह्या कार्यावळीन आमी ऐकुया श्री केळबाय संगीत विद्यालय कुडणे सादर करतात भजन. 8:15 आयज ऐकुपाक रावात दीस वीक इन पार्लामेंट. बरोबर 8:30 मोगळेपणो परतून एकदा तुमच्या भेटेक येतली हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. समाचार संध्या आसतलो रातच्या 8:45 आनी न्यूज एट 9 रातच्या 9:00. तशेंच 9:15 ऐकुपाक रावात स्पॉट लायट आनी 9:30 करंट अफेर्स आसतले. ताज्या मुखार 10:00 इश्टानो ऐकुपाक रावात संगीताची राष्ट्रीय कार्यावळ. ह्यो सगळ्यो कार्यावळी तुमकां ऐकुपाक मेळटल्यो दिल्ली केंद्रावेल्यान. बरोबर 11:10 आमी ह्या निमण्या सभेतल्यान निरोप घेतली. तर ह्यो आशिल्ल्यो आयच्या दिसाक वितरावपी कार्यावळी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान.

0: शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, दर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी। म्हणूनच आम्ही फुडें सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जावं मागीर ते फार्म वो सिटी।
1: फार्म टू सिटी
0: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे

0: फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करा.
1: 233.1 मीटर म्हळ्यारच 1287 किलोहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आमी उलयतात. मोगळेक विनोद अनपाची बरोबर 12:10 जाल्ली आसात. वेळ जाल्लो आसा अस्तुरी या कार्यावळीचो, बायलां खातीर खासा कार्यावळ. चला तर सुरवात करुया.

0: नाका, केन्नाय धावत येयात, केन्नाय धावत येयात, पणटी करून पोशाची, पणटी करून पोशाची वात बायच्या जिणेची, पणटी करून पोशाची वात बायच्या जिणेची, उजवाड दितली तुमकां दिवटी म्हज्या बायची, उजवाड दितली तुमकां दिवटी म्हज्या बायची. आयकूं पेनो एका आवयचे हसते दोळ्यांतले दूख. एका वेळार हे दूख तिणे दूख म्हणून दोळ्यांतल्यान व्हावयल्ले. आज तेच दूख परत हे सगळें सांगता आसतना ती दोळ्यान फुलयता, उमेदीन भरून वयता. ते दुबेक तिणे शिकप दिले, ती धूव अमेरिकेक सारकेल्या जाग्यार वचून व्हड दोतोराचे शिकप घेवन आयली. किनेच खंयचेच गूण न बदलता आपली आवयचे स्वप्न पुराय करपाचे ते वाटेरूच ती चलत आयली. आज तिका खूब उमेद भोगता की हीच ती धूव जे धुवेचो गांवान अपमान केल्लो. नवसांनी देवान तुका दिली आनी ती बी एक दिवटी, चलो दिलो ना तुका, चलो ना ही जाणवाय काय? त्या वेळार गांवांतल्या बायलांनी ते बायलेक करून दिल्ली. तरी पण फाटी फुडले किने चिंतनासतना व्हड उमेदीन ते आवयन हे चलयेक शिकयली, व्हड केली आनी आपली सगळी सपनां पुराय करपा खातीर ज्या परीन किनें किनें करपाक जाय ते करून ते आवयन आयज आपली सपनां पुराय केली. ही धूव दोतोर जावन आयज गांवांत परतली. हे धुवेचे गूण पळोवन गांवांतल्याच एका बऱ्या मनशाच्या दोतोर पुतान तेचो हात मागलो. दोगांनी मेळून गांवच्या उदरगती खातीर वावरपाचे चितले. त्या वेळार आवयच्या दोळ्यांतली ती तेन्ना गळली दुखां परत दोळ्यान हासली. दिवो नासू आपली दिवटी, ह्याच गांवान खंयच्या तरी पद्दतीन उजवाड दितली हो अभिमान आवय उलोवन दाखयलो. आवयचे हे मन धुवेक कशें पेट्टा, आपूणय एक दीस धूव आसली हे तेन्ना तिका कळून चुकता. तेन्ना आपल्याक जे मेळूंक ना ते आपूण आपले धुवेक दितली हितूर सदांच ती भार घेता. आजूय चलयेक खूब खालतेपण आसा. गांवांतलो लोक म्हणटा, आरे बाबा तुका चली जाली, तुमगेर लक्ष्मी आयली. हे फक्त उलोवपा खातीर. लक्ष्मी चली जावन येना, चली जावन फाल्यां हुंडो दिवचो पडटा हाचो बापायक मारलेलो तो ओफारो आसता. म्हज्या ह्या कथेन आवयची बळकटपणां हांवेन तुमच्या मुखार दवरल्या. आवयन आपली सगळी सपनां त्या चलयेच्या जिण्यान पळयली आनी आयज तिका एक वेगळीच खोशी भोगता की आपले चली खरेंच फेलीस जाले म्हणून. ती आवय काळजांतल्यान ताका आशिर्वाद ओंपता. इश्टानो, तुमच्याय कुसव्याक चली आसतल्यो, तुमी त्या खातीर मातूय खालतेपण घेवं नाका. तांकां शिकया, तांच्या जिण्यार तुमची सपनां पळयात. तुमच्योय चली अश्योच बऱ्यो जावन तुमच्या मुखार येतल्यो. चल्यान आनी चलयेन केन्नाच वेगळेपण पळोवं नाकात. तुमी चलयो आसा हे केन्नाच विसरूं नाका. आवयन तरी आपलें सगळें जीण आपल्या चलयेच्या सुखाक लागून ओंपचें. चलयेक कसलेच त्रास दिनासतना ताका बरें शिकप दिवचें, ताका बरें अन्न दिवचें, ताका बरी वागणूक दिवची आनी चल्यात भशेन तेची सपनां पळोवची. इश्टानो, तुमी म्हजें आयकून भारावले आसतली. केन्नाच चलो जाय जावं एकूच चलो पुरो म्हणून जगूं नाकात आनी चली जाल्यार वायट धरूं नाकात. संवसाराच्या ह्या निर्मितीक आनी घराण्याच्या उदरगतीक चल्या तितलेंच चली जाय हें ध्यानान धरा.
1: अस्तुरी कार्यावळीन इश्टानो निकतेच तुम्ही आयकले बाय म्हजे ही काणी, सादर करताली शीतल साळगांवकर.

शनू तुम्ही ऐकतात कार्यावळ अस्तुरी आणि आता बरोबर 12:30 जाल्ली आसात. ह्या खिणाक आम्ही ऐकूया अस्तुरी कार्यावळीन स्वर संगम. सुरवेक ऐकूंक दिता सरला भिडे हाणी गायिल्ली कजरी.

मोगळेकपणो तुम्ही ऐकतात कार्यावळ अस्तुरी आणि अस्तुरी कार्यावळीनं तुम्ही ऐकतात स्वर संगम. निकतेच तुम्ही ऐकलंय सरला भिडे यांचे गायन, त्यांच्या गायनात कजरी. इष्टनो आता मुखार आम्ही ऐकूया शोभा गुरटू यांच्या गायनात कजरी. छाई घटा घनघोरे.

0: चाहिए, वो भी ऐप से। वाह, फसा।
1: अनजान ऐप से बचें।
2: RBI कहता है,
1: जानकार बनिए, सतर्क रहिए।
3: 233° एक मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्झचा आकाशवाणी पणजी केंद्राच्या भादे चॅनलवेला आम्ही उलयतात। मुघळ एकपेरो दनपारची बरोबर 1:07:57 झाले असात। तुमका सगळ्यांक माये मोगाचो योकार कानळा ओळा ह्याक वळेरीन। कार्यावळीची सुरुवात करताना ऐकूंक दिता गोवा आमचे।

इष्टानो आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादे चॅनलावेल्यान तुम्ही ऐकतात कार्यावळ कानडा ओळा. कार्यावळीन मुखार आयकूंक दिता हे मुखावेले.

मग ऐकपनो 233 अंश 1 मीटर म्हळ्यारच 1287 किलो हर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या भादे चॅनलावेल्यान तुम्ही ऐकतात कानळा ओवळा ही वळेरी. आता बरोबर 1:30 मग ऐकपनो ऐकुपाक रवात मराठीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपित करतले. तो मेरेन ऐकूया गोयचो गरम मसाला.

नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंध्र प्रदेशात भोगमपुरम विमानतळाचं उद्घाटन. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात. लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. आणि तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल.

अधिकृतपणे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यासारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विशेष जलदगती न्यायालयं स्थापन केली जातील. पोलिसांना FIR नोंदवल्यापासून 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यात खटल्याचा निकाल देणं बंधनकारक असेल. आंध्र प्रदेशात भोगापुरम इथं अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजारीपू राममोहन नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. 5,000 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळावरून येत्या 17 ऑगस्टपासून विमान वाहतूक सुरू होईल. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 18,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी या कार्यक्रमात झाली. कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. आंध्र प्रदेशातल्या आदिवासी महिलांचं पारंपरिक धेमसा नृत्य यावेळी सादर करण्यात आलं. विक्रमी संख्येने त्यात महिला सहभागी झाल्या होत्या. आंध्र प्रदेशचा दौरा आटपून प्रधानमंत्री कर्नाटकात जाणार आहेत. तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात केली असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत. यानुसार दिल्लीत 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 2,738 रुपये, कोलकातामध्ये 2,872 रुपये, मुंबईत 2,690 रुपये तर चेन्नईत 2,906 रुपये इतकी झाली आहे. त्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि खाद्यपदार्थांशी संबंधित व्यवसायांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. 5 किलो वजनाच्या छोटू सिलेंडरचे दरही 808 रुपये 50 वरून कमी करून प्रति सिलेंडर 762 रुपये केले आहेत. विमानासाठीच्या इंधनाचे दर वाढवून प्रति लिटर 115 रुपये केले आहेत. वस्तू आणि सेवा कर संकलनात जुलै महिन्यात 15.4% भर पडली असून ते 2,11,000 कोटी रुपयांच्या वर पोहोचले आहेत. गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये एकूण जीएसटी संकलन 1,83,000 कोटी रुपये झालं होतं. यंदाच्या संकलनात या महिन्यात केंद्रीय वस्तू आणि सेवाकर महसूल 39,835 कोटी रुपये होता तर राज्य वस्तू आणि सेवा करापोटी 47,881 रुपये जमा झाले आहेत. एकात्मिक जीएसटी संकलन 1,23,000 कोटी रुपयांहून अधिक झालं. जुलै महिन्यात एकूण परताव्याची रक्कम 13.1% वाढली आणि 29,968 कोटी रुपये झाली. परताव्याची रक्कम वजा केल्यानंतर निव्वळ जीएसटी महसूल 1,81,000 कोटी रुपयांच्या वर गेला आहे. 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी जुलै अखेरपर्यंत जवळपास 6 लाख प्राप्तिकर परतावे भरल्याची माहिती प्राप्तिकर विभागानं दिली आहे. दंड आणि व्याज लागू न होता परतावे भरायची 31 जुलै ही शेवटची तारीख होती. गेल्या वर्षी ही मुदत 16 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती आणि 7,30,00,000 जास्त परतावे भरण्यात आले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना आज प्रदान करण्यात आला. गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज पुण्यात हा पुरस्कार देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित होते. लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. त्यांच्याविषयीही त्यांनी गौरवोद्गार काढले. ते म्हणाले की मागासवर्गीय समाजात जन्म घेऊनही त्यांनी मराठी साहित्य जगात आपला ठसा उमटवला.

व्हाईस अॅडमिरल ए एन प्रमोद यांनी आज नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. 1 जुलै 1990 पासून भारतीय नौदलाच्या सेवेत असलेले ए एन प्रमोद यांना 36 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. भारतीय नौदलात त्यांनी अनेक महत्वपूर्ण आणि धोरणात्मक नेतृत्व भूमिका सांभाळल्या असून ऑपरेशन सिंदूर मोहिमेचं नियोजन, सज्जता आणि इतर आघाड्यांवर त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता.

0: पूर्ण सहभाग होता. रशियाने युक्रेनवर काल मध्यरात्री केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 12 जण मारले गेले. या हल्ल्यामुळे काही इमारती कोसळल्यानं त्यांच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रशियानं 2 दिवसांपूर्वीच युक्रेनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं केलेल्या हल्ल्यातही 10 नागरिकांचा मृत्यू झाला होता तर 50 जण जखमी झाले. रशियाच्या वाढत्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिका आणि युक्रेनच्या मित्र राष्ट्रांना अतिरिक्त हवाई संरक्षण कुमक पाठवण्याचं आवाहन केलं आहे. आर्थिक संबंध विभागाचे सचिव सुधाकर दलेला यांनी बेनिन प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग घेतला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज समाज माध्यमांवर ही माहिती दिली. जयस्वाल म्हणाले की दलेला यांनी भारत आणि बेनिन यांच्यातले संबंध दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे. उपांत्य सामन्यात तिने चिनी तैपेईच्या हुवांग यू सूनचा 21-12 21-11 असा पराभव केला. अंतिम सामन्यात तिची गाठ व्हिएतनामची थुई लिन एंग्युएन हिच्याशी पडेल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोमध्ये प्रथमच भारतानं सुवर्ण कामगिरी केली आहे. भारताच्या अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी सुवर्ण पदकं पटकावली तर यामिनी मौर्यानं रौप्य पदक पटकावलं. तसंच भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रानं रौप्य पदक आणि यशवीर सिंगनं कांस्य पदक पटकावलं. आतापर्यंत 5 सुवर्ण 12 रौप्य आणि 6 कांस्य पदकांची कमाई करून भारत 23 पदकांसह पदतालिकेत 10व्या स्थानावर आहे. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या खेळाडूंचं राष्ट्रपती उपराष्ट्रपती प्रधानमंत्री तसंच इतर मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. केरळमध्ये पावसाची संततधार सुरू असून हवामान विभागानं राज्यातल्या 14 जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. राज्यात ठिकठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून शैक्षणिक संस्थांना आज सुट्टी देण्यात आली आहे. हवामान विभागानं आज गुजरात केरळ आणि माहे इथं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. दिल्ली हरियाणा चंदीगड पंजाब हिमाचल प्रदेश उत्तराखंड उत्तर प्रदेश कोकण गोवा आणि ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये उद्या जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुढचे 2 दिवस जम्मू काश्मीर आंध्र प्रदेश कर्नाटक झारखंड मध्य प्रदेश ओदिशा तेलंगणा विदर्भ आणि अंदमान निकोबार बेटांवर वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंध्र प्रदेशात भोगपुरम विमानतळाचं उद्घाटन. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात. लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. आणि तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: मीटर म्हळ्यारच 1287 किलो हट्साचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयतात. मोगाळेकपणो दनपारची बरोबर 1:40 जाल्ली आसात. जाणून घेऊया आयच्या दिसाक वितरावचेल्या कार्यावळींची रुपरेषा.

प्रक्षेपीत करतले. बरोबर 3:10 आयकुपाक रवात कोंकणीतल्यान खबरो. मागीर मेळुया सांजेच्या सभेन 5:30 आयकुया युववाणी मराठीतल्यान. कार्यावळीन तुमकां आयकुपाक मेळटले बंद मैत्रीचे ह्या विशयाचेर उलोप करतले विमल नायक. सांजेच्या 6:15 आस्वाद घेयात कार्यावळ शब्दुलीचो. कातारां तुमच्या भेटे घेतली बरोबर 6:35. 7:00 मोगळा एक पुनो आयकुपाक रावात भावगीतांची कार्यावळ. 7:30 कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो आसतल्यो. 7:30 आयकुया चावडेर आनी आयज ह्या कार्यावळीन तुमकां आयकुपाक मेळटले केळबाई संगीत विद्यालय कुडणे सादर करतात भजन. दीस वीक इन पार्लमेंट आयकुपाक रावात रातच्या 8:15 आमी दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतले. हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ परतून एकदा तुमकां आयकुपाक मेळटली रातच्या 8:30. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9. 9:15 स्पॉटलाईट आनी 9:30 करंट अफेअर्स. तशेंच संगीताची राष्ट्रीय कार्यावळ रातच्या 10:00. ह्यो सगळ्यो कार्यावळी आमी दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतली. 11:00 आयकुपाक रावात हिंदीतल्यान खबरो आनी 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतले. आनी रातच्या 11:10 आमी निमण्या सभेतल्यान निरोप घेतली. तर इश्टांनो, ह्यो आशिल्ल्यो आयच्या दिसाक भितर आशिल्ल्या कार्यावळींची रुपरेषा.

मगळ आयकतनो कार्यावळीची रुपरेषा सांगून झाल्या उपरांत ऐकूपाक रवात कार्यावळ सदा फुली. दनपारच्या 2 वरांचेर ऐकूपाक रवात इंग्लिशीतल्यान खबरो, तशेंच 2 वरां 15 मिनटांचेर दोपहर समाचार आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतले. हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ तुमच्या भेटेक येतली दनपारच्या 2 वरां 30 मिनटांचेर. 3 वरांचेर इश्टांनो ऐकूया हिंदीतल्यान खबरो, तशेंच 3 वरां 5 मिनटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो आसतल्यो. आमी दिल्ली केंद्रावेल्यान

0: शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, तर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी। म्हणूनच आम्ही फुडे सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जाव मागीर ते फार्म व सिटी।
1: फार्म टू सिटी
0: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर। फार्म टू सिटी,
1: फार्म टू सिटी।
2: इश्टानो योकार तुमका सगळ्याक। कोकणी गीतांच्या कार्यावळीन आयकूया कार्यावळ सदाफुली।

इश्टानो तुमी आयकतात कोंकणी गितांची कार्यावळ सदा फुली. निकतेच तुमी आयकले वैशाली सामंत हांणी गायिल्ले हे गीत. कार्यावळ मुखार वरतना आयकूंक दिता स्वप्नील बांदोडकर आनी बेला सुळखे हांच्या आवाजांत हे मुखावेले गीत.

गीत जगायताली सोनू निगम आणि अलका याग्निक. संगीत आशिल्ले जतीन ललित हांचे आणि रचना आशिल्ली अनिल पांडे हांची. कार्यवळ मुखार वर्तना आयकूंक दिता हरिहरन हांच्या आवाजात हे मुखावेले गीत.

मोगळीक पिळून निकतेच तुम्ही ऐकले दिल्ली 6 या फिल्मातले हे गीत, जे गीत गायताली रेखा भारद्वाज. संगीत आशिल्ले ए आर रेहमान हांचे आणि रचना आशिल्ली प्रसून जोशी हांची. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चंदावेल्यान इश्टांनो तुम्ही ऐकतात कार्यावळ हिंदी फिल्मी गीताची. कार्यावळ मुखार वरताना ऐकूंक दिता हे मुखावेले गीत.

अरमान मलिक हांच्या आवाजातलं हे गीत निघतंयच तुम्ही ऐकलंय. हे गीत आशिल्लं दे दे प्यार दे ह्या फिल्मातल्यान. संगीत आशिल्लें अमाल मलिक हांचे आणि रचना आशिल्ली कुणाल वर्मा हांची.

ईशानो मुखार ऐकून देता वेकअप सीद या फिल्मातल्या कविता सेठ आणि अमिताभ हांच्या आवाजातले हे मुखावेले गीत. संगीत असा अमित त्रिवेदी हांचे, रचना असा जावेद अख्तर हांची.

Wake-up Yafal Madlan hai geet ishtano nikta istume aikale. Hai geet gaitali Kavita Seth ani Amitabh. Sangeetashile Amit Trivedi hanche ani rachanashili Javed Akhtar hanchi. कार्यावळ मुखार वर्तना ऐकूया कार्यावळीतले हे निमाणे गीत स्वानंद किरकिरे आणि अमिताभ भट्टाचार्य हांच्या जोडावाजातल्यान. फिल्म असा लुटेरा.

नमस्कार आणि योकार मोगळ ऐकुप्यानो, तुम्ही ट्यून इन केला 233 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 5:30 20 सेकंड जातात. आयच्या सांजेच्या सभेंत तुमकां परत एक फावट हांव म्हादय चॅनलाचेर योकार दिवन आयच्या सांजेच्या प्रसारणांक सुरवात करतां. सुरवेक तुमकां आयकुपाक दिता युववाणी मराठी ही कार्यावळ.

0: रसिक श्रोते हो, आपलं सहर्ष स्वागत आहे आजच्या युववाणी मराठी या कार्यक्रमात. आपण ऐकूया बंद मैत्रीचे या विषयावर विमल नाईक यांचं भाषण.
1: बंद मैत्रीचे हा विषय अफाट आहे. अगदी शब्दांच्या पलीकडचा हा प्रत्येकाने अनुभवलेला मैत्रीचा प्रवास आहे. पुराण काळातील श्रीकृष्ण सुदामा यांची मैत्री आपल्या मित्राच्या मुठभर पोह्यांच्या बदल्यात त्याला न मागता धनसंपत्ती देऊन धनाढ्य बनविणारा श्रीकृष्णासारखा मित्र आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. शिवाय कर्ण दुर्योधनाची मैत्री, राधाकृष्णाची मैत्री, रामायणात जटायूने मैत्रीसाठी दिलेलं बलिदान, विभीषणाने रामाशी मैत्री करून भावाशी केलेली प्रतारणा, ही आणि अशी अनेक उदाहरणं आपल्याला पुराणात सापडतात. जगातील सगळ्या बंधनात आणि रक्ताच्या नात्यात सुद्धा मैत्री हे अद्वितीय नातं आहे. मैत्री खूप सुंदर असते. या सुंदर अशा मैत्रीवर माझ्या कवितेची काही कडवी इथं सांगते. ओळखीतून बांधले जाते, मनाच्या गाभाऱ्यात रुजते, असे हे नाते मैत्रीचे आपल्या नकळत जुळते. उन्हात माझ्यासाठी सावली, पावसात माझी छत्री, निखळ आनंद देणारी अशी आपली मैत्री. मैत्री सूर्यासारखी तेजोमयी, मैत्री नदीसारखी आनंददायिनी, मैत्री फुलासारखी फुलणारी, मैत्री नंदादीपासारखी सतत तेवणारी. बंद मैत्रीच्या यावर मी काही खूप बोलायची किंवा सांगायची गरज नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्री आणि मित्र असतातच किंवा होऊन गेलेले असतात. अभ्यास, काम, करिअर यामुळे कधी कधी नाती दुरावतात. पण कोणाला मित्र नाहीच, कुणाशी कधी मैत्री झालीच नाही असं कधी होत नाही. मैत्रीचं नातं आपल्याला रक्ताच्या नात्याप्रमाणे जन्मताच मिळालेलं नसतं, तर नंतर आपण ते बनवतो. हे नातं रक्ताचं नसलं तरी याची जागा सरळ हृदयात असते. मैत्रीत कसलीच वचनं घ्यावी किंवा पाळावी लागत नाहीत. मैत्रीत श्रीमंत गरीब, जात पात, कमी जास्त असं काही नसतं. हे एकमेव नातं जे कसलीच बंधनं मानत नाही, ज्याला वयाच्या, जातीच्या, क्षेत्राच्या अशा आणि अजून कसल्या वर्गीकरणाच्या मर्यादा नसतात. मैत्री कोणाशीही असू शकते, ते मग प्राणी असो किंवा निसर्ग. आपण लहान असताना आपल्या घरातील मांजर आणि तिची पिल्लं

त्यांच्याशी मैत्री असते. लहान मुलांना मांजरं खूप आवडतात. त्यांच्याशी बोलणं खेळणं यात त्यांना फार गंमत वाटते. काही मुलांचे आजी आजोबा त्यांचे मित्र असतात. त्यांच्याबरोबर फिरायला जाणं, त्यांच्याकडून गोष्टी ऐकणं, त्यांना आपल्या गमती जमती सांगणं अशी ही मैत्री वयाच्या एका टप्प्यापर्यंत असते. मग शाळेत जाऊ लागल्यावर वर्गातील मुलं मित्र बनतात. त्यांच्याशी भांडणे रुसवे फुगवे करून सुद्धा परत संगे खाऊ संगे राहू हे गीत आपले गाऊ असं गात गात मुलं वरच्या वर्गात जातात. इथं ही मैत्री थोडी मॅच्युअर होते. इथं कुणाला मित्र बनवायचं आणि कुणापासून दूर राहायचं हे शिकवलं समजलं जातं. कॉलेजात गेल्यावर मुलगा मुलगी हा भेद न करता मैत्री केली जाते. इथं काहींची मैत्री प्रेमात बदलते तर काही मित्र म्हणूनच राहतात. या मैत्रीत जास्त भांडणं होत नाहीत, पण जेलसी नावाची भावना अधूनमधून उद्भवते. त्याची कारणं आपल्यापेक्षा जास्त मार्क्स घेणं, आपल्यापेक्षा सुंदर दिसणं, आपल्यापेक्षा श्रीमंत असणं, पैसे उधळणं, मित्राची गर्लफ्रेंड किंवा मैत्रिणीचा बॉयफ्रेंड असणं हीच युनिव्हर्सल कारणं. कॉलेजमध्ये बनलेले ग्रुप्स जणू आपली दुसरी फॅमिलीज असतात. ग्रुपमध्ये बसून जर्नल कम्प्लीट करणं, ग्रुपमध्ये बंक करणं, पिक्चरला जाणं, फिरायला जाणं, ॲडव्हेंचर ट्राय करणं आणि प्रोजेक्ट कम्प्लीट करताना तर लायब्ररी, कॉलेज, सायबर कॅफे, कॅन्टीन सगळीकडे बरोबर असणं. पण मुलामुलींची मैत्री म्हटल्यावर आजच्या मॉडर्न काळात सुद्धा लोक संशयाने बघतात. त्यांच्या नजरेत आणि मनात दुसरेच विचार भरतात. पण असं प्रत्येक वेळी असतं असं नाही. काहींची खरीच मैत्री असते, अगदी मनापासून. त्यांचं मन मोकळेपणानं बोलणं हे खरंच सोज्वळ असतं. कधी मैत्रीण बहिणीसारखी ओरडते तर कधी आईसारखी काळजी करते. मित्रसुद्धा वडील आणि भावासारखे काळजी घेतात. हे बरोबर असता यांच्या ग्रुपमधल्या मैत्रिणींची छेड काढण्याची कॉलेजमधल्या कोणत्याच मुलाची हिंमत होत नाही. अगदी चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे. चित्रपट काही समाजाला वगळून निर्माण होत नाहीत, हे समाजाचाच आरसा असतात. या वयातील मैत्रीला आणि मित्रांना जगाची काहीच पर्वा नसते. बनी चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा ही मैत्रीच त्यांचं जग असते. तेरी मेरी यारी खड्ड्यात गेली दुनियादारी. चित्रपटांमध्ये मैत्री हा विषय नसतो असं नाहीच. शिवाय मैत्रीवर अनेक मालिकाही दूरचित्रवाणी वाहिन्यांवर लोकप्रिय झाल्या आहेत. जीवनाच्या प्रत्येक एका टप्प्यावर आपल्याला वेगवेगळे मित्र भेटतात. काहींशी तासपुरतीच मैत्री असते तर काहींशी जीवनभर. खूप वेळा हे मित्र सरप्राईज देतात, एक्सपेक्टेशन नसताना सुद्धा मदत करतात. यांच्याकडे मदत मागावी पण लागत नाही, स्वतःहून मदत करतात. आपल्या मित्राच्या बर्थडेला हक्कानं चल रे पार्टी करूया, किंवा तुझा बर्थडे आम्हाला हवा तसा आम्ही सेलिब्रेट करणार. बर्थडेला आपल्या मित्राला वेगवेगळ्या पद्धतीनं सरप्राईजेस गिफ्ट देणारे मित्र. मित्राचा बर्थडे म्हणजे यांच्यासाठी जणू सणच असतो. यावर्षी राहू दे यार, थोडी कडकी आहे असं म्हटलं तर मी आहे ना, मी असताना तुला कशाला काळजी, तेरा यार हूं मैं, तुझ्यासाठी काहीही, माझ्या जागी तू असतास तर हेच केलं असतं ना, मैत्री तुझे माझे नाही असं बोलून आर्थिक मदत करणारे मित्र. आपण खूप प्रगती केली, मॉडर्न झालो, काळाबरोबर हे नातं सुद्धा मॉडर्न झालं, पण बदललं नाही. मित्रांबरोबर अनुभवलेले क्षण आपण आयुष्यभर विसरत नाही. या क्षणापेक्षा अजून मोठा असा आनंददायी कोणताच अनुभव नाही. मित्राबरोबर चालताना अर्ध्या तासाची वाट सुद्धा 5 मिनिटात संपते. दिवस संपला तरी बोलणं संपत नाही. माझे वैयक्तिक अनुभव सांगायला गेले तर माझी पहिली बेस्ट फ्रेंड नम्रता मला 7वीत भेटली. 7वी ते 8वी ही 2 वर्षे आम्ही बरोबर होतो. त्यानंतर तिनं शाळा सोडली. या 2 वर्षातील आमच्या आठवणी अजूनही माझ्या लक्षात आहेत. रिसेस टाइमला तिच्याबरोबर शाळेचं कंपाऊंड ओलांडून शाळेमागच्या कुळाकारात जाऊन फिरणं, पेपर संपल्यावर शाळेच्या मागे चूर्ण करवंद खायला जाणं, याला अनेक वर्ष झाली. तिचं लग्न झालं, मुलगी झाली, पण अजूनही आमची मैत्री तशीच आहे, अगदी पहिल्यासारखी. नंतर जया माझी मैत्रीण बनली. तिच्यासाठी मी तिची पर्सनल डायरीज होते. आपले सगळे सिक्रेट्स ती माझ्याजवळ शेअर करायची. तिच्याबरोबर सकाळी 7 वाजता घराबाहेर पडून संध्याकाळी 5 पर्यंत फोंडा आणि म्हापसा फिरून आलो होतो. ते सुद्धा घरी फसवून की पणजीला जातोय सायन्स सेंटर बघायला म्हणून. नंतर हायर सेकंडरी असताना संगीता सुतार भेटली. तिची आणि माझी मैत्री संमेलनांना जाता येता झाली. तिच्याबरोबर शिबिरे, संमेलनं, युवा महोत्सव, आकाशवाणीवर रेकॉर्डिंग असे खूप कार्यक्रम केले. त्याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम आणि इन्स्टिट्यूट मिनेजिस ब्रागांजाचे प्रोग्राम कधीच सोडले नाहीत. हे कार्यक्रम रविवारचे असायचे म्हणून आळस केला नाही की रविवार वाया केला असंही कधी

वाटलं नाही. संध्याकाळी घरी परतताना जेव्हा ती आपल्या बसमध्ये आणि मी आपल्या बसमध्ये बसायचो तेव्हा कोण जाणे का खूप वाईट वाटायचं. जसं कोणी घरचं दूर जाताना वाटतं तसं वाटायचं. अशीच संमेलनं करताना गौतमी जोरलेकर भेटली. आमची मैत्री कधी आणि कशी झाली कळलंच नाही आणि थोड्याच वेळात आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी बनलो. तिच्याबरोबर सकाळी सकाळी कडाक्याच्या थंडीत खाल्ली.

0: सोडले नाहीत. हे कार्यक्रम रविवारचे असायचे म्हणून आळस केला नाही की रविवार वाया केला असंही कधी वाटलं नाही. संध्याकाळी घरी परतताना जेव्हा ती आपल्या बसमध्ये आणि मी आपल्या बसमध्ये बसायचो तेव्हा कोण जाणे का खूप वाईट वाटायचं. जसं कोणी घरचं दूर जाताना वाटतं तसं वाटायचं. अशीच संमेलनं करताना गौतमी जोरलेकर भेटली. आमची मैत्री कधी आणि कशी झाली कळलंच नाही आणि थोड्याच वेळात आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी बनलो. तिच्याबरोबर सकाळी सकाळी कडाक्याच्या थंडीत खाल्लेली आईस्क्रीम स्टिक अजूनही आठवते आणि त्याचबरोबर लोकांच्या चमत्कारिक नजरा पण आठवतात आणि नकळत ओठांवर स्मित तरळतं. फर्स्ट इयरला असताना स्वाती भेटली. तिला रात्रभर चॅट करायला आवडायचं पण मी घरी उशिरा पोहोचते आणि मला 11 नंतर जागं राहणं शक्य नाही हे कळल्यावर तिनं रात्री 10 नंतर माझ्याशी चॅट करणं सोडलं. कितीही करावं असं वाटलं तरी केलं नाही. ही तिची हौस मी सुट्टीत भागवली. असं न सांगता न बोलता समजणं मैत्रीतच शक्य आहे. हल्ली लोकांनी आपल्या मोबाईलशीच मैत्री केली आहे. दिवसभर मोबाईलमध्ये हरवलेले आणि सेल्फी क्लिक अँड पोस्ट करणारे लोक जेव्हा मोबाईलची बॅटरी संपते त्यावेळी बेचैन होतात आणि नेमके याच वेळी जर आपले मित्रमैत्रीण भेटले तर मोबाईलच्या बॅटरीचं टेन्शन विसरून पूर्ण वेळ भरभरून बोलतात. एकमेकांना भेटण्याचे समाधान आनंद अनुभवतात. हा क्षण खूप प्रसन्न वाटतो. पूर्ण वेळ मोबाईलवर असल्यामुळे होणारे डोळे आणि डोकेदुखी होत नाही. उतार वयात मित्रांबरोबर बोलताना होणाऱ्या गमती जमतींमुळे लाफ्टर क्लासला जाण्याची गरजच नाही. मित्र बरोबर असताना डिप्रेशन येत नाही आणि तसाच प्रसंग आला तर महागड्या काउन्सिलरकडे काउन्सिलिंगसाठी जाण्याची गरज नाही. हेच फ्रीमधले काउन्सिलर ॲडवायझर सपोर्टर आणि आपली स्ट्रेंथ बनतात. मैत्री या शब्दाबरोबर आपल्या काही भावना जोडलेल्या असतात. कितीही वाईट प्रसंग आला तरी यांच्या चेहऱ्याकडे बघून आणि खांद्यावर असलेल्या यांच्या हातानं कोणत्याही प्रसंगाशी लढण्याची हिंमत मिळते. मैत्रीतील प्रत्येक एक क्षण मुठीतील वाळूसारखा सुटून जातो आणि आठवणी बनून राहतो. या आठवणी मनात घर करून राहतात. कधी आठवलं की हसू येतं आणि अश्रूही. मी माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगू इच्छिते की मिस यू ऑल अलॉट यार. हे मैत्रीचे बंध सर्वांसाठी सदाच घट्ट राहो.
1: रसिक श्रोते हो, आजच्या युववाणी मराठी या कार्यक्रमात आपण ऐकलं विमल नाईक यांनी बंद मैत्रीचे या विषयावर केलेलं भाषण व सादर केलेली कविता. आणि आता या क्षणात आपण घेऊया थोडीशी विश्रांती आणि भेटूया लगेच.
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.
1: श्रोते हो, विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता आपण ऐकूया क्षणभर विश्रांती या मराठी फिल्मासाठी हे गीत.

नमस्कार, और राजेश श्रीकामत आणि असतकम खेळ खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी भौशिक परीक्षा अयोग्य मार्गाचं प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजुरी दिल्या. हे विधेयक परिस्तारा संसदेत मंजूर केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज आंध्र प्रदेशात विजयनगरम जिल्ह्यातल्या भोगपुरम हांगा ग्रीनफिल्ड अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उक्तावण केले. आंध्र प्रदेश आणि देशाच्या उदरगतीत देशाच्या तरणाट्यांची प्रतिभा आणि ताक हाची चढ महत्वाची भूमिका असपाक जाय असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मैसूरात स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचे उक्तावण केले. भारत आणि चीन आज सिक्कीमातल्या नाथुला किंडीतल्यान सीमावर्ती व्यापार परत सुरू करतले. या दोन शेजारी देशांमधल्या एका महत्वाच्या व्यापारी मार्गाचे पुनरुज्जीवन जातले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी आज पुण्यात आयोजित एका कार्यावळीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हांकां लोकमान्य टिळक स्मारक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केलो. कॉमनवेल्थ गेम्स 2026 सर्तीत बायलांच्या 54 किलो वजनाच्या विभागात बॉक्सिंगात पहिले भांगरा पदक जिखपा खातीर खेळगडे प्रिती पवाराक केंद्रीय खेळ आणि युवा व्यवहार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी परवी

0: दिल्या. भारतीय हवामान विभागान आयज पूर्व राजस्थान मध्य महाराष्ट्र दर्यादेग कर्नाटक दक्षिण अंतर्गत कर्नाटक कोकण गोवा केरळ आणि माहीत घोग्यांनी ते अतिघोग्यांनी पावसाचो अंदाज दिला. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.
1: आयकुपेनो तुम्ही आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आनी कांय खिणातच तुमकां आयकुपाक मेळटल्यो दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत जावपी हिंदीतल्यान खबरो.

ऐकूपेनो आयच्या कार्यावळीची रुपरेषा आम्ही जाणून घेऊया. 6:15 तुमका ऐकूपाक मेळटली तुमची आवडीची शब्दोली ही कार्यावळ. ताच्या उपरांत 6:30 ऐकूपाक रावात कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो.

0: शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, तर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी। म्हणूनच आम्ही फुडें सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जाव मागीर ते फार्म वो सिटी।
1: फार्म टू सिटी
0: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर। फार्म टू सिटी,
1: फार्म टू सिटी, फार्म टू सिटी, फार्म टू सिटी, फार्म टू सिटी।
0: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर। शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर। संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक। सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 वरांचेर आकाशवाणी पणजी केंद्रात।

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.
1: शेत ते दारांतले बागे मेरेन बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन दर एकट्याक मोग आसा झाडांचो म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी म्हणूनच आमी फुडें सरल्यात सोदपाक हो शेतकामती जावं मागीर ते फार्म वो सिटी
2: फार्म टू सिटी
1: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर फार्म टू सिटी
2: फार्म टू सिटी
1: गांव आणि हाव आयकात गावांतल्यो गजाली गांवकारां कडल्यान
3: गावांमदी खास नाव गांव रे मजो गांव
1: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार
2: गांव आणि हाव

वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान।

ऐकूप्यानो, तुम्ही ट्यून इन केला तुमच्या आवडीचं 233.1 मीटर म्हणजे 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल. सांजेची 6:15:25 जातात आणि ह्या वेळार तुमकां ऐकुपाक दिता तुमची आवडीची शब्दुली कार्यावळ. सुरवेक ह्या कार्यावळींत ऐकुया साधना सरगम आणि स्वप्नील बांदोडकर हांचो जोड आवाज, अशोक पत्की हांच्या संगीताक, श्रीधर कामत हांची गीतरचना.

0: आयकुपेनो इतल्यान आयची ही शब्दुली कार्यावळ हांगाच सोंपता आनी आतां तुमकां आयकुपाक दिता कोंकणींतल्यान राष्ट्रीय खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूनी भौशीक परिक्षा अयोग्य मार्गाचो प्रतिबंध सुदारणा विधेयक 2026 मंजुरी दिल्या. हे विधेयक ब्रेस्तारा संसदेत मंजूर केले. कठोर ख्यास्तीची तरतूद आणि जलदगती न्यायालयांची स्थापना करून भौशीक परिक्षांमधल्या गैरप्रकारांक आळा घालप हो या कायद्याचा उद्देश असा. तसेच विद्यार्थ्यांचा फुडार सुरक्षित राखत एक भक्कम कायदेशीर चौकट निर्माण करून परीक्षा प्रणालीमधली पारदर्शकता निष्पक्षता आणि सचोटी अधिक बळकट करप हेच हाचे उद्देश असा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज आंध्र प्रदेशांत विजयनगरम जिल्ह्यातल्या भोगपुरम हांगा ग्रीनफिल्ड अल्लुरी सिताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उक्तावण केले. विमानतळाचेर आंध्र प्रदेशाचे राज्यपाल एस अब्दुल नझीर, मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आनी हेर मानेस्तांनी प्रधानमंत्र्यांचे स्वागत केले. मोदींनी प्रवासी टर्मिनल इमारतीचे उक्तावण केले आनी या ग्रीनफिल्ड विमानतळाची पळोवणी केली. तांणी विमानतळावेल्या प्रवाशांखातीर अत्याधुनिक सुविधांचो आढावो घेतलो. तशेंच विमानतळाची रचना, प्रगत तंत्रज्ञान, मास्टर प्लॅन आनी विमान येरादारी केंद्र म्हणून जावपी फुडारांतलो विस्तार याबाबत अधिकाऱ्यांकडच्यान म्हायती घेतली. नव्या विमानतळाचे म्हत्व अधोरेखित करताना प्रधानमंत्र्यांनी म्हळें की स्वातंत्र्य झुजारी अल्लुरी सिताराम राजूच्या नावान तयार केल्लो हो विमानतळ आदिवासी समाजाच्या हक्का खातीर झुजताना आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्याच जमनीचेर उक्तावण करप ही अत्यंत अभिमानाची गजाल. आंध्र प्रदेश खासा करून उत्तर आंध्राच्या प्रगती आणि उदरगती खातीर हो विमानतळ महत्वाचा आधार जातलो आणि राज्यातल्या तरणाट्यांक उज्ज्वल फुडार आणि चढ संधी तयार करपा खातीर लॉन्च पॅड म्हणून काम करतलो असे त्यांनी सांगले.
2: समय था जब हवाई उडाने सिर्फ बड़े शहरों तक सीमित थी. एनडीए सरकार में आज छोटे शहर के साधारण लोग भी फ्लाइट से आ जा रहे हैं. 12 इयर्स में सिर्फ एयरपोर्ट की संख्या ही नहीं बढ़ी है. हमारी उड़ान योजना के कारण आज गरीब परिवार के लोगों को भी जहाज में बैठने का अवसर मिल रहा है. इस योजना ने गरीब से गरीब को अपना सपना पूरा करने में मदद की. कुछ दिन पहले ही सरकार ने उड़ान योजना के दूसरे फेज की शुरुआत की. इस पर भी 29,000 करोड़ रुपीज खर्च किए जाएंगे.
1: आंध्र प्रदेश आणि देशाच्या उदरगतीत देशातल्या तरणाट्यांची प्रतिभा आणि ताक हाची चढ महत्वाची भूमिका असपाक जाय असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगले. हे मतीत घेऊन सरकारचे लक्ष सेमी कंडक्टर सारख्या तंत्रज्ञानाच्या उद्योग उभारपाचेर असा असे त्यांनी सांगले. विशाखापट्टणमात नव्या अर्धवायू उत्पादन कारखान्याची बुनियाद घालप हे त्या दिशेन एक व्हड पाऊल असा असो उल्लेख त्यांनी केला.
2: प्रदेश हमेशा भविष्य की सोच रखने वाला प्रदेश रहा है. सॉफ्टवेयर, आईटी और टेक सेक्टर में आंध्र के युवाओं ने पूरी दुनिया में अपना डंका बजाया है और इसलिए सरकार यहां के टैलेंट को आंध्र प्रदेश की डेवलपमेंट पावर से जोड़ना चाहती है.
1: उत्तर आंध्राच्या समृद्ध आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडोवपी 13,500 परस चड आदिवासी बायलांनी सादर केल्ले पारंपारिक थिमसा नृत्यूय तांणी पळयले. उपरांत तांणी महत्वाच्या मुळाव्या सुविधा प्रकल्पांचे राष्ट्रार्पण केले, उक्तावण केले आणि बुनियाद घाली.
2: आज यहां करीब 18,000 करोड़ रुपीज की विकास परियोजनाओं का शुभारंभ, लोकार्पण और शिलान्यास हुआ है. एयरपोर्ट के साथ साथ ये प्रोजेक्ट आंध्र की रोड कनेक्टिविटी से भी जुड़े हैं. इनमें एनर्जी सिक्योरिटी से जुड़े प्रोजेक्ट भी हैं. ये विकास कार्य इस बात के प्रतीक है कि इस समय आंध्र की स्पीड से आगे बढ़ रहा है.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हैसूरात स्वामी विवेकानंद

0: सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचे उक्तावण केले. 1892 वर्षा स्वामी विवेकानंदाच्या मैसूर भेटीच्या इतिहासिक घडणुकेचा उगडास या स्मारकान जाता. भारत आणि चीन आज सिक्कीमातल्या नाथुला खिंडीतल्या सीमावर्ती व्यापार परत सुरू करतले. या दोन शेजारी देशामधल्या एका महत्वाच्या व्यापारी मार्गाचे पुनरुज्जीवन जातले. या व्यापाराक लागून 2020 कोविड-19 महामारीक लागून लादिल्ली 6 वर्षांची स्थगिती सोपतली. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी आज पुण्यात आयोजित एका कार्यावळीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हांका लोकमान्य टिळक स्मारक राष्ट्र पुरस्कार प्रदान केलो. आजचो दीस स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळकाची पुण्यतिथी आणि समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हांची जयंती म्हणून मनयतात. कॉमनवेल्थ गेम्स 2026 सर्तीत बायलांच्या 54 किलो वजनाच्या विभागात बॉक्सिंगात पहिले भांगरा पदक जिखपा खातीर खेळगडे प्रिती पवाराक केंद्रीय खेळ आणि युवा व्यवहार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी परबी दिल्या. भारतीय हवामान विभागान आज पूर्व राजस्थान, मध्य महाराष्ट्र, दर्यादेग कर्नाटक, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, कोकण, गोवा, केरळ आणि माहीत घोग्यांनी ते अतिघोग्यांनी पावसाचा अंदाज दिला. आणि इथल्या ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो ऐकात फाल्यां सकाळच्या 8:40 नमस्कार.
1: ऐकूपेनो तुम्ही ट्यून इन केलात 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. 6:35:30 जातात आनी ह्या वेळाचेर तुमकां आतां आयकुपाक दिता कातारांची कार्यावळ. आनी ह्याच कार्यावळींत सुरवेक तुमकां आयकुपाक दिता वलंका हांचो आवाज, जोसिनो डिसोजा हांचे संगीत.

आयकुप्यानो मुखार कातारांच्या कार्यावळीन तुमकां आयकुपाक दिता फ्लिंता वाच हांचो आवाज. नाजारेत डिसिल्वा हांची गीत रचना आसा, फ्लिंटा वाज तुमच्या खातीर गायता मोग खरो.

ऐकुपेनो तुम्ही ऐकतात कातारांची कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार. आणि आता तुमका ऐकुपाक दिता फेल्सी हांचो आवाज, सुकुरू दे सांताक्रूज हांची गीत रचना, जोसिनो हांचे संगीत.

आयकुपेनो इतल्यान आयची ही कातारांची कार्यावळ हांगाच सोंपता. तुमी आयकतात 233 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. रसिक श्रोते हो, आता आपण ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांचा आवाज.

श्रोते हो, आणि आता आपण ऐकूया मेल्विन डिसोझा यांचा आवाज, विशाल बाबलीगाव आणि सत्वेश तारी यांची गीतरचना.

श्रोतेहो, आता आपण ऐकूया डॉक्टर सलील कुरकर्णी आणि विभावरी आपटे जोशी यांचा जोडावाज संदीप खारे यांची गीतरचना.

0: हीरो आने लगा तब बोला, अब लगवा ही लेता हूँ। पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना, जुड़ने के लिए रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in। हर घर सूर्य घर।
1: ऐकुपेनो आता तुमका ऐकुपाक दिता कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो।
2: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी योगेश जोशी तुमका प्रादेशिक खबरो दिता। मुखेल खबरो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि भौशीक परीक्षा म्हळ्यार अयोग्य मार्गांचो प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजुरी दिल्या। समाजातल्या सगळ्या गजालींचेर उजवाड घालताना पत्रकार स्वतःचे भलायकेचेर आणि कुटुंबाक दुर्लक्ष करून समाजाखातीर वावुरता अशें मंत्री सुदीन ढवळीकार हांणी सांगला। केंद्र सरकारान आयज कर हस्तांतरणाचे अतिरिक्त हप्ते म्हण राज्य सरकारांक 1,09,00,000 परस चड रुपया जारी केल्यात। आनी पणजे वेधशाळेन नोंद केल्या प्रमाण आयज गोंयांत मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा। आता पुराय खबरो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भौशीक परिक्षा अयोग्य मार्गांचो प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजुरी दिल्या। हे विधेयक ब्रेस्तारा संसदेत मंजूर केल्ले। कठोर ख्यास्तीची तरतूद आणि जलदगती न्यायालयांची स्थापना करून भौशीक परिक्षामधल्या गैरप्रकारांक आळो घालप हो ह्या कायद्याचो उद्देश आसा। तशेंच विद्यार्थ्यांचो फुडार सुरक्षित राखप, एक भक्कम कायदेशीर चौकट निर्माण करून परिक्षा प्रणालीमधली पारदर्शकता, निष्पक्षता आणि सचोटी अधिक बळकट करप हे ह्या विधेयकाचे उद्दिष्ट आसा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज मैसूरांत स्वामी विवेकानंद सांस्कृतीक युवा केंद्र विवेक स्मारकाचें उक्तावण केलें। 1892 वर्सा स्वामी विवेकानंदाच्या मैसूर भेटीचे इतिहासीक घडणुकेचो उगडास ह्या स्मारकांत जाता। स्वामी विवेकानंद हांणी त्या वेळार मैसूरचे दिवाण के शेषाद्री अय्यर हांची भेट घेतिल्ली आनी शिकागोत धर्मसंसदेत पार्लमेंट ऑफ रिलीजियस सहभागी जावपाक अमेरिकेक वचपाक मैसूरचे महाराज चाम राजेंद्र वाडियार हांच्या कडल्यान अर्थीक मदत घेतिल्ली। प्रधानमंत्र्यांनी विवेक स्मारकाची पळोवणी करून स्वामी विवेकानंदाच्या पुतळ्याक फुलांची श्रद्धांजली ओपली। फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरांत आयज अंत्रुज पत्रकार संघाचो 14वो वर्धापन दीस आनी पत्रकार दीस कार्यावळ मनयली। उक्तावण कार्यावळीक वीज मंत्री सुदीन ढवळीकार, सत्कारमूर्ती वीज खात्याचे कार्यकारी अभियंता सुदन कुंकळकार, अंत्रुज पत्रकार संघाचे अध्यक्ष विदिता प्रभू, सचिव सदानंद सतरकर, स्पर्धेचे परीक्षक हर्ष सावंत, प्रेमानंद कुंभार आणि हेर मानेस्त हाजीर आशिले। या वेळार फोंडा आणि धारबांदोडा तालुक्यातल्या शाळांखातीर देशभक्ती पंगड गायन सर्त आयोजित केली। समय पेटोवन आणि लोकमान्य टिळकांच्या फोटोक फुलाहार घालून या कार्यावळीचे उक्तावण मानेस्तांच्या हस्तुकी झाले। दरवर्साप्रमाण समाजात बरे काम करप्यांचो अंत्रुज पत्रकार संघ सत्कार करता। अनुवर्सा वीज खात्याचे कार्यकारी अभियंता सुदन कुंकळकार हांचो वीजमंत्री सुदीन ढवळीकार हांच्या हस्तुकी भोवमान झालो। समाजातल्या सगळ्या गजालींचेर उजवाड घालताना पत्रकार स्वतःच्या भलायकेचेर आणि कुटुंबाक दुर्लक्ष करून समाजाखातीर वावुरता अशें मंत्री सुदीन ढवळीकार हांणी ह्या वेळार उलयतना सांगले। अभियंता सुदन कुंकळकार हांचे ह्या वेळार उलोवप जालें। विदिता प्रभू हांणी कार्यावळीक येवकार दिलो जाल्यार प्रेमानंद शिरोडकार हांणी उपकार मानले। केंद्र सरकारान आयज कर हस्तांतरणाचे अतिरिक्त हप्ते म्हण राज्य सरकारांक 1,09,00,000 परस चड रुपया जारी केल्यात। ही अतिरिक्त रक्कम 10 ऑगस्टाक थारायिल्ल्या नेमान म्हयन्याळ्या हस्तांतरणा परस चड दिल्या। भांडवल आणि उदरगत प्रकल्पांचेर खर्च करपाक राज्यांक चड व्याप्ती दिवप हो या अतिरिक्त हप्त्यांचो हेत आसा अशें अर्थ मंत्रालयान एका निवेदनात सांगला। मंत्रालयान राज्य प्रमाण जाहीर केल्ल्या तपशीला प्रमाण उत्तर प्रदेशाक सगळ्यांत चड वांटो म्हळ्यार 19,208 कोटी रुपया मेळ्ळ्या, जाल्यार बिहाराक 10,845 कोटी रुपया आणि मध्य प्रदेशाक 8,010 कोटी रुपया मेळ्ळ्या। अस्तंत बंगालाक 7,866 कोटी जाल्यार महाराष्ट्राक 7,022 कोटी मेळ्ळ्या। ल्हान राज्यांक आनी केंद्रशासीत प्रदेशांकय तांचो वांटो मेळ्ळा हे वळेरेत.

0: सगळ्यात उणे वाटप आशिल्ल्या राज्यांत सिक्कीम 365 कोटी, गोंय 398 कोटी आनी नागालँड 524 कोटी रुपयांचो आसपाव जाता. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहितीखातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. विद्यार्थ्यांनी ज्ञान संपन्न जावपा खातीर नेमान वाचन करचे अशें साहित्य अकादमी पुरस्कारार्थी लेखक मुकेश थळी हांणी सांगले. कुर्टी फोंडेच्या श्री अमेय विद्या प्रसारक मंडळाच्या विद्यार्थी गौरव सुवाळ्यात मुखेल सोयरे म्हणून ते उलयताले. दादा वैद्य हायस्कूलच्या 10वेच्या आणि अमेय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 12वेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भोवमान थळी यांच्या हस्तुकी झाला. आजच्या सर्तीच्या युगात वाचना वांगडा सामान्य ज्ञान संकलित करचे असे थळी हांणी सांगले. या सोहळ्यात पत्रकार दिसा निमतान पत्रकार स्वप्नेश चारी हांचो भोवमान थळी हांच्या हस्तुकी झालो. या कार्यावळीत निवृत्त शिक्षकांचोय भोवमान झालो. दादा वैद्य हायस्कूल आणि श्री अमेय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 54 गुणवंत विद्यार्थ्यांचो या सोहळ्यात भोवमान झालो. यावेळार अमेय विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीप खांडेपारकर हांणी सोहळ्याची यजमानकी चलयली. ग्लासगोत चलतल्या राष्ट्रकुल खेळात भारताची या पदकांची संख्या वट्ट 30 झाली आणि आता भारत 6व्या क्रमांकाचेर पावला. तातूंत 8 भांगरा, 15 रुपया आणि 7 कांश्या पदकांचो आसपाव आसा. भारतीय मुष्टियुद्धपटू जॅस्मिन लंबोरिया आणि प्रिती पवार हांणी आपापल्या निमण्या मॅचीत वर्चस्व गाजोवन भांगरा पदकां जिखली. बायलांच्या 54 किलो बॉक्सिंग विभागात प्रितीन कॅनडाची स्कारलेट डॅलगादो हिका 5-0 अशी निर्णायकपणान हारोवन किताब जिखलो. सध्याची संसारीक विजेती जॅस्मिनान बायलांच्या 57 किलो वजनाच्या फायनलीत उत्तर आयर्लंडाची मायकेला वॉल्श हिका 5-0 अशी मात करून आनीक एक जैत मेळयले. भारतान पॅरा एथलेटिक्सात इतिहासीक पराक्रम साध्य केलो. दादल्यांच्या शॉटपूट F57 सर्तीत सोमन राणान भांगरा पदक आणि शुभम जुयालान रुप्या पदक जिखले. हाका लागून भारताक दादल्यांच्या शॉटपूट F57 विभागात पहिलेच खेपे राष्ट्रकुलातले भांगरा पदक मेळ्ळे आणि पहिलेच खेपे देशान या सर्तीत डबल पोडियम फिनिशिंग मेळयले. एथलेटिक्सात तिट्टी उडी प्रकारात प्रवीण चित्रावेलान रुप्या पदक जिखले जाल्यार सेल्वा प्रभून कांस्य पदक मेळयले. जुडोत उन्नती शर्मा बायलाच्या 63 किलो विभागात न्यूझीलंडाची कॉना क्रिस्ती कारोन उपांत्य फेरीत पावली. करणजीत सिंग मानान इप्पोन वरवी न्यूझीलंडाच्या इलियट कॉनोलीक 3 मिनटां आणि 29 सेकंदांनी हारोवन दादल्यांच्या 90 किलो विभागात क्वार्टर फायनलीत पावलो. क्वार्टर फायनलीत ताचो सामनो कॅनडाचो गिलियुम गॉलिना कडेन जातलो. भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि खेळा मंत्रालयाच्या खाला आशिल्ल्या गोंय खेळा आणि युवा व्यवहार संचालनालयान 2025 वर्सा खातीर तेनसिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारा खातीर नामांकन आणि अर्ज मागयल्यात. हो पुरस्कार साहसी मळार सक्रिय आशिल्ल्या व्यक्तींच्या कृतीचो भोवमान करता. जमनीचेर दर्यात आणि हवेत साहसी कार्यावळी खातीर दरेक एक पुरस्कार दितात. ते भायर साहसाच्या मळार आयुषभरातल्या कामगिरीक मान्यताय दिवपी पुरस्कार दिवपाची तरतूद आसा. पुरस्कारांचेर नियंत्रण दवरपी नेम आणि अर्ज फॉर्म खेळा आणि तरणाटे व्यवहार संचालनालयाच्या संकेतस्थळार उपलब्ध आसात. इच्छूक उमेदवारांनी 20 ऑगस्ट 2026 मेरेन पोर्टलावरवी अर्ज अपलोड करूंक शकतात. पणजी वेधशाळेन नोंद केल्याप्रमाणे आयज गोंयात मध्यम पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. तशेंच 40 ते 50 किलोमीटर वराक वारें व्हांवपाची शिटकावणी दिल्या. आयज पणजेंत चडांत चड तापमान 31.4 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 26 डिग्री सेल्सियस नोंद जाला. आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भौशीक परिक्षा अयोग्य मार्गांचो प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजुरी दिल्या. समाजातल्या सगळ्या गजालींचेर उजवाड घालताना पत्रकार स्वतःच्या भलायकेचेर आणि कुटुंबाक दुर्लक्ष करून समाजा खातीर वावुरता असे मंत्री सुदीन ढवळीकर हांणी सांगले. केंद्र सरकारान आयज कर हस्तांतरणाचे अतिरिक्त हप्ते म्हणून राज्य सरकारान

केळबाय कुडणेश्वर संगीत विद्यालय कुडणे हांणी सादर केली भजनाची कार्यावळ. वांटो घेवपी प्रल्हाद गांवस, दत्ता हळदणकर, निखिल असुलकर, संवादिनीचेर अर्जुन जल्मी, पखवाज वादक पुरुषोत्तम मळीक, साथी कलाकार लव गांवस, दत्तराज गांवस, ओम प्रकाश गांवस, ओंकार गांवस, प्रज्योत परवार आनी साई प्रसाद आमोणकर.

0: तुम्ही ऐकली भजनाची कार्यावळ, सादर केली केळबाई कुंडेश्वर संगीत विद्यालय कुंडण्याणी.
1: आयकुपेनो, इतल्यान आयची ही चावडेर कार्यावळ हांगाच सोंपता. आयच्या चावडेर ह्या कार्यावळीन तुम्ही आयकले केळबाई कुंडेश्वर संगीत विद्यालय कुंडणे हांणी सादर केल्ली भजनाची कार्यावळ.

0: ऐकूपनो, तुम्ही ट्यून इन केला 200 ते 300 एक मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 8 वरां जावन 2:13 जातात आनी ह्या वेळार आतां आमी जाणून घेवया आयच्या सांजेच्या सभेंत वितरावपी कार्यावळींची रुपरेषा. 8:05 तुमकां आयकुपाक मेळटल्यो मराठीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली. 8:15 संसदेच्या कामकाजाचो सप्तकी नियाळ तुमकां आयकुपाक मेळटलो 8:15. ताच्या उपरांत जोता जोता आस्वाद घेवपाक रावात 8:30 तुमची आवडीची हिंदी फिल्मी गितांची कार्यावळ. समाचार संध्या 8:45, न्यूज एट 9:00, स्पॉटलायट 9:15, 10:00 आयकुपाक रावात राष्ट्रीय संगीताची कार्यावळ. 11:00 हिंदीतल्यान आनी 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली. आनी आयची ही सभा म्हादय चॅनलाचेर 11:12 सोंपतली. तर बोगाळ आयकुप्यानो, ह्यो आशिल्ल्यो आयच्या सांजेच्या सभेंत वितरावपी कार्यावळी. आनी 8:05 आयकुपाक रावात मराठीतल्यान खबरो. पूण ताच्या आदी आमी घेवया आतां ल्हानसो विसव.
1: शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, तर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी. म्हणूनच आमी फुडे सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जाव मागीर ते फार्म वो सिटी.
2: फार्म टू सिटी
1: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 फार्म टू सिटी.
2: फार्म टू सिटी.
3: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर. फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.

0: अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असणारा कायदा देशभरात लागू. काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना मिळत असलेल्या परदेशी निधीच्या उपयोगाची ईडी आणि महाराष्ट्र सरकारकडून चौकशी. करांचा अग्रिम हिस्सा म्हणून केंद्राकडून राज्याला 7,000 कोटी, पूरनियंत्रणासाठीही 500 कोटी रुपये अग्रिम. आणि जैस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि सोमन राणा यांना आज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यांसारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विशेष जलदगती न्यायालय स्थापन केली जातील. पोलिसांना एफआयआर नोंदवल्यापासून 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल, तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यात खटल्याचा निकाल देणं बंधनकारक असेल. काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना परदेशातून मिळत असलेल्या निधीची चौकशी राज्य सरकारनं सुरू केली आहे. या निधीचा वापर कशासाठी होतोय हे तपासलं जात असल्याचं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज वार्ताहरांना सांगितलं. केंद्र सरकारकडून ईडी याची चौकशी करत आहे. चुकीच्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होत असेल तर कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले.
1: जेपी असो किंवा इतर कार्यरत असलेल्या संस्था संघटना ज्यांना फॉरेन फंडिंग त्या ठिकाणी मिळते, ह्या प्राप्त झालेल्या फॉरेन फंडिंगचा वापर ह्या संघटना संस्था कुठल्या कामाकरिता वापरतात, निश्चितच त्या जर का सकारात्मक कामाकरिता वापरत असतील तर ही बाब स्वागतार्ह आहे. परंतु देश किंवा राज्य समाज अस्थिर करण्याकरिता काही संघटना संस्था जर का याचा वापर करत असतील तर निश्चितपणे याची चौकशी करण्यात येईल.
0: देशातील युवकांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. म्हैसूर इथं स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटन केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. युवकांना योग्य संधी आणि दिशा मिळाल्यास त्यांची क्षमता राष्ट्राच्या प्रगतीची प्रेरक शक्ती बनते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
2: स्वामी विवेकानंदी युवाओं की शिक्षा को राष्ट्र निर्माण का मजबूत आधार मानते थे. उन्होंने स्वयं ये देखा था कि कैसे दुनिया के देश अपने युवाओं को शिक्षित बना रहे हैं, लेकिन दुर्भाग्य से तब भारत गुलाम था. उस दौर से लेकर अब तक भारत के युवा ने एक लंबी यात्रा तय की है. आज युवा दुनिया के विकास को गति दे रहा है. आज भारत की अर्थव्यवस्था सबसे तेजी से आगे बढ़ रही. भारत के युवाओं के सामर्थ्य से.
0: युवकांच्या सामर्थ्यामुळे भारतानं सेमीकंडक्टर उत्पादन, नवोन्मेष आणि खासगी क्षेत्रातील अंतराळ मोहिमांमध्ये मोठी झेप घेतल्याकडे प्रधानमंत्र्यांनी लक्ष वेधलं. या कार्यक्रमाला कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री डी के शिवकुमार तसंच रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी गौतमानंदजी महाराज उपस्थित होते. आंध्र प्रदेशात भोगापुरम इथं अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजारिपू राममोहन नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. 5,000 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळावरून येत्या 17 ऑगस्टपासून विमान वाहतूक सुरू होईल. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 18,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी यावेळी झाली. कर वितरणाचा अतिरिक्त अग्रिम हप्ता म्हणून केंद्र सरकारनं राज्यांना 1,09,000 कोटी रुपयांचं वितरण केलं आहे. त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे. 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या नियमित मासिक कर हस्तांतरणाव्यतिरिक्त ही रक्कम आहे. पूरनिवारणाच्या उपाययोजनांकरता केंद्रानं विविध राज्यांना 2,117 कोटी रुपये दिले आहेत. त्यात महाराष्ट्राला 500 कोटी रुपयांचा निधी अग्रिम पहिला हप्ता म्हणून मिळणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे बांधकाम साहित्याचा तुटवडा निर्माण झाला.

0: आहे, त्यामुळे विकासकांना प्रकल्प पूर्ततेसाठी 4 महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्यातल्या रेरा अर्थात रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणांना केल्या आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं बांधकाम क्षेत्रातल्या संघटना क्रेडाई आणि नारेडोक यांनी स्वागत केलं आहे. देशातल्या सर्व राज्य रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणांनी या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी अशी विनंतीही या संघटनांनी केली आहे. देशासमोर आजही अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाची अनेक आव्हानं आहेत, त्यामुळे सर्वांनी एकजुटीनं राष्ट्रसेवेसाठी योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आज पुण्यात केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. 1,00,000 रुपये मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य नसून राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची जबाबदारी असल्याचं ते यावेळी म्हणाले.
1: भारत का विकास से सभी लोग बहुत आनंदित हो ऐसा नहीं, भारत का विकास कई लोगों के लिए, कई देशों के लिए, कई इंटरेस्ट के लिए, उनके लिए ये घातक है और हमें उसका मुकाबला करना है. उसके लिए हमारे को एक दृढ़ता के साथ संशय को हटाकर, वो संशयात्मा विनाशाय, संशय में मत पड़िए, एक बार एक ही चीज को सोचिए, देश के इंटरेस्ट को सोचिए, देश के इंटरेस्ट में काम करिए.
0: भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला अधिक सक्षम आणि अभेद्य बनवण्यात अजित डोभाल यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. अनेक महत्वपूर्ण निर्णयांच्या अंमलबजावणीत डोभाल यांनी प्रभावी भूमिका बजावल्यानं भारताची सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट झाल्याचे गौरवोद्गार अमित शहा यांनी यावेळी काढले.
2: हमारी सेना की सुरक्षा क्षमता और आक्रमक क्षमता को आमूल चूर परिवर्तित करने का काम ये 12 साल में नरेंद्र मोदी जी ने किया है और इसमें डोभाल साहब का बहुत बड़ा योगदान है.
0: कुठल्याही लेखकाला आपल्या देशातून हद्दपार व्हावं लागू नये हे आपलं स्वप्न आहे असं प्रतिपादन लेखिका तस्लिमा नसरीन यांनी आज केलं. कोलकाता इथं झालेल्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. 19 वर्षांनंतर तस्लिमा नसरीन यांचं काल कोलकात्यात आगमन झालं. कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात बोलण्यासाठी नाही तर महिलांच्या अधिकारांसाठी बोलायला आपण आलो आहोत असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. भारतात राहणाऱ्या एखाद्या परदेशी नागरिकाच्या मूळ देशानं त्याचं राष्ट्रीयत्व निश्चित करून त्याला स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याशिवाय त्याला देशाबाहेर पाठवता येणार नाही असं निवेदन केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिलं. आसाममध्ये परदेशी म्हणून घोषित केलेल्या नागरिकांना मायदेशी परत पाठवण्याची कोणतीही शक्यता नसतानाही अनिश्चित काळासाठी स्थानबद्ध करून ठेवल्याप्रकरणी दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली, त्यावेळी केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र आपलं म्हणणं मांडलं. संबंधित व्यक्तीला हद्दपार करण्यापूर्वी त्याच्या राष्ट्रीयत्वाची पडताळणी करून त्या देशाच्या दूतावासाकडून किंवा उच्चायुक्तालयाकडून आवश्यक दस्तावेज मिळवणं गरजेचं आहे असं यात म्हटलं आहे. सिक्कीममधल्या नथुला पास मार्गानं होणाऱ्या भारत आणि चीन यांच्यातल्या व्यापाराला आज सुमारे 6 वर्षांनंतर पुन्हा सुरुवात झाली. दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांसाठी हे एक सकारात्मक चिन्ह आहे. 1962 मध्ये झालेल्या युद्धानंतर थांबलेला व्यापार 2002 मध्ये पुन्हा सुरू झाला होता, मात्र 2020 मधल्या कोविड महामारीमुळे त्याला खीळ बसली होती. नथुला खिंडीतील सीमापार व्यापारासाठीचे विद्यमान नियम, मंजूर वस्तूंची यादी आणि दैनंदिन व्यापार मर्यादा पूर्वीप्रमाणेच कायम राहतील. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंनी 3 सुवर्णपदकं पटकावली. प्रीती पवार हिनं बॉक्सिंगमध्ये महिलांच्या 54 किलो वजनी गटात तर विद्यमान विश्वविजेती बॉक्सर जैस्मिन लंबेरिया हिनं 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवलं. गोळाफेकीत दिव्यांग खेळाडू सोमन राणा यानं सुवर्ण आणि शुभम जुयाल यानं रौप्यपदक पटकावलं. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात बॉक्सर जदुमनी सिंह यानं रौप्यपदकावर नाव कोरलं. तिहेरी उडीत स्पर्धेत प्रवीण चैत्रवेलनं रौप्य तर सेल्व प्रभू यानं कांस्य पदक जिंकलं. स्पर्धेच्या पदक तालिकेत भारत सध्या 8 सुवर्ण, 15 रौप्य आणि 7 कांस्यपदकासह एकूण 30 पदकं मिळून 8व्या स्थानी आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांच्यासह इतरांनी पदक विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असणारा कायदा देशभरात लागू. काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना मिळत असलेल्या परदेशी निधीच्या उपयोगाची ईडी आणि महाराष्ट्र सरकारकडून चौकशी. करांचा अग्रिम हिस्सा म्हणून केंद्राकडून राज्याला 7,000 कोटी. पूरनियंत्रणासाठी

एनिमल ह्या फिल्मा खातीर ऐकुया विशार मिश्रा हांचे संगीत आनी आवाज राज शेखर हांची गीत रचना. तुम्ही ऐकतात हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ.

तनिष्क बागची हांच्या संगीता खातीर ऐकूया जुबीन नौटियाल हांचो आवाज मिशन मजनू ह्या फिल्मा खातीर.

काय खेळातूच हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ सोपतली आणि त्याच्या उपरांत तुमकां दिल्ली केंद्रावेल्यान सह क्षिपीत जावपी हेर कार्यावळी आयकुपाक मेळटल्यो.